ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा। त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण घेतलेलं असतं आणि पुढे आपल्या आयुष्यामध्ये यशाच्या मार्गक्रमणामध्ये असताना त्यांना अनेक अनुभव येत असतात, अप अँड डाऊन्स असतात. तर अशाच पद्धतीने आपण जाणून घेत असतो अशा विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जेणेकरून आपल्याला काही ना काही ते त्यातून मुद्दे मिळतील आणि त्या पद्धतीने आपल्यालाही पुढे जाता येईल. आपल्या समवेत आहेत आता श्री नागेश देवकाते, त्यांना आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. नागेश देवकाते यांनी 2013-14 तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला होते. ते मूळतः राहणारे मंगळवेढा येथील आहेत आणि आता सध्या ते वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून चिखली या ठिकाणी, चिखली पुणे या ठिकाणी इंडस्ट्री चालवतात. तेव्हा आपण नागेश देवकाते यांचा हा जो जीवन प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत. नागेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
2: थँक्यू, नमस्कार.
1: नागेशजी, जसं आता मी सांगितलं की 2013-14 आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला या ठिकाणी होतात, पण एक असा विषय आहे की आपण आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते पूर्ण करू शकला नाही, तर ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण किमान आपले 3-4 वर्ष जे इथले तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले होते ते कसे गेले आणि आता ज्यावेळेस तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवताय तर त्यासाठी मग हे बॅरियर आलं नाही का की इंजिनिअरिंग कम्प्लीट करणं किंवा नाही करणं? आणि याच माध्यमातून जे ऐकणारे सर्व युवा वर्ग असणार आहे त्यांना पण एक गोष्ट लक्षात येईल की माणसाला यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागतं. तेव्हा सर्वप्रथम तर आपलं स्वागत. आणि आपण म्हणजे साधारणतः 7-8-9 वर्षानंतर पहिल्यांदाच येत आहे तेरणा कॉलेजमध्ये?
2: बऱ्याच वर्षानंतर होते. मी तुम्ही पासआउट झाल्यानंतर ज्यावेळेस मी सोडलं कॉलेज त्याच्यानंतर पहिल्यांदा चालू आहे.
1: बर. तुम्हाला काय म्हणजे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन?
2: म्हणजे पहिलं तर इम्प्रेशन भरून आलं होतं की इतके वर्ष इथं आम्ही स्पेंड केले होते, बराच एन्जॉय केला होता, एज्युकेशन होतं, स्पोर्ट्स मध्ये होतो, बऱ्याच अशा ऍक्टिव्हिटी मध्ये आम्ही स्टाफ होता, त्यांना बघून एक भारावून आलो होतो पहिल्यांदा. पहिल्यांदा आम्ही तर पहिले एक राऊंड मारला, पूर्ण कॉलेजमध्ये राऊंड मारला, स्टाफशी भेटलो, जे आमचे गुरु होते त्यांनी आम्हाला खूप साथ दिली होती, काही गोष्टी सांगितल्या होत्या आयुष्यामधले की बाबा नाही तुम्ही असं करा असं करा, त्या गोष्टी बऱ्याच म्हणजे त्या सगळ्या गोष्टी परत रिमाइंड झाल्या, सगळ्या रिकॉल झाल्या सगळ्या.
1: तुम्ही मूळता मंगळवेढ्याचे राहणार म्हटलं?
2: मूळचे मंगळवेढ्याचे.
1: आता मंगळवेढा म्हणजे काय, तिकडे थोडस बाबतीत सांगा.
2: मंगळवेढा म्हणलं तर संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्रात एका शहरामध्ये 7 संत आहेत तर ते मंगळवेढा.
1: अच्छा.
2: म्हणजे ज्या काळामध्ये दामाजी संत, म्हणजे दामाजी पंत म्हणून जे आहेत ते प्रसिद्ध संत होते, त्यांनी धान्याचं कोठार दुष्काळामध्ये रिकामं करून दिलं होतं. अशी ती एक भूमी आहे. ज्वारी महाराष्ट्रात चांगली पिकते, महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जिकडे जिकडे ज्वारी चांगली पिकते त्यापैकी ते, आणि एक नदीचा पण भाग आहे, सदन भाग आहे, ऊस शेती खूप चांगली आहे, साखर कारखाने भरपूर आहेत त्या एरियामध्ये, त्यामुळे सदन भाग आहे बऱ्यापैकी, असं म्हणू शकतो की सदन भाग आहे.
1: अच्छा. तुम्ही तिथं मंगळवेढ्यामध्ये तुमचं सगळं जीवन गेलेलं आहे का, शालेय शिक्षण वगैरे बाकी?
2: शालेय शिक्षण माझं तसं मंगळवेढ्यात नाही झालं. माझं एक 9th पर्यंत मी मंगळवेढ्यात होतो, 10th पंढरपूर, परत सोलापूर, काही काळामध्ये पुण्यासाठी पुण्याकडे, असं म्हणजे माझं बऱ्याच ठिकाणी झालंय, असं 1-2 वर्ष इकडे 2 वर्ष इकडे असं.
1: बर. मग आता असं लहानपणापासून जसं तुम्ही म्हटलात की तुमचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं, असं काय तुमचं एम होतं इंजिनिअरिंग करण्याचं किंवा असं काही वेगळं?
2: नाही, तसं एम वगैरे काही नव्हतं. म्हणजे मी तसं बघितलं तर अपघाताने इंजिनिअरिंगला सगळे बोलतात, म्हणजे माझी फॅमिली सदन फॅमिली, पण एज्युकेशनच्या बाबतीमध्ये म्हटलं तर तसं काही नव्हतं. म्हणजे वडील खूप कमी शिकलेले होते, आई अंगठे बहादूर म्हणजे हाऊस वाईफ वगैरे होती, पण शिक्षणाकडे कल खूप होता. आईच्या म्हणजे फॅमिली होती तिकडे एज्युकेशनचा खूप हे आहे. म्हणजे माझं जे आजोबांचं जे गाव आहे ते पूर्ण बऱ्यापैकी 25-30 डॉक्टर आहे तिकडे.
1: अरे बापरे.
2: त्यामुळे आईचा कल होता की शिक्षणाकडे, वडिलांचा कल शिक्षणाकडे. वडिलांनी कसं की आम्ही जसं मोठं होत गेलो, 10th वगैरे गेलो, तर मग आईला वगैरे सिटीमध्ये ठेवून, माझ्या 2 बहिणी एक लहान भाऊ होता, सगळ्यांना बाहेर शिकायला वगैरे. माझ्या लहान भावाला तो मला वाटतं 5th असतानाच उस्मानाबादला शाळेला घातलं होतं, छत्रपतीमध्ये. तो तिकडे हॉस्टेल होता आणि मी इकडे होतो.
1: अच्छा.
2: असं म्हणजे तो एक शिक्षणाचा कल होता की बाबा चला अजून मुलांनी शिकायला पाहिजे, असा एक कल होता. त्यामुळं इंजिनिअरिंगला यायचं म्हणजे की चला, त्यावेळेस इंजिनिअरिंगचं असं होतं की खूप मार्केटमध्ये होती, क्रेज होती, आणि वडील म्हणले चला इंजिनिअरिंगला घेऊन टाकू. मी त्यावेळेस इंजिनिअरिंगला आलो. तसा आमचा व्यवसाय होता ट्रान्सपोर्टचा, थोडंसं मेकॅनिकल रिलेटेडच काही गोष्टी आमच्या घरातही त्या वावरल्या जायच्या, त्यातून मेकॅनिकल ब्रँच घेतली. मग मी पहिला एक तर डिप्लोमा कंप्लीट केला होता, डिप्लोमा करून मी इकडं
1: इंजिनिअरिंग
2: पॉलिटेक्निक झालं होतं माझं. मी तर सेकंड इयरला घेतलं, सेकंड इयर थर्ड इयर चालू होतं माझं. थर्ड इयरमध्ये मला एक चांगला जॉब मिळाला, म्हणजे मी म्हणजे मी एक वर्ष जॉब केला होता अगोदर डिप्लोमा नंतर, त्या काळामध्ये मला एका माझ्या सिनियर्सनी बोलवून घेतलं आणि मला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली ती. त्यामुळे मला इकडे मी येऊन एक्झाम पण देत होतो मधून सरांच्या सहकार्याने वगैरे, थोडस बरंच स्टाफचं सहकार्य होतं, म्हणजे गुरुजन आहेत वाघ सर असतील, लिंगे सर असतील, देशमुख सर असतील, बरं आता काही बरेच स्टाफ नाही येत आता, पण या सगळ्यांनी सहकार्य केलं की मी सांगितलं जॉब करतोय मी असं तसं. मग मला एक चांगली अपॉर्च्युनिटी होती, मला मला अर्न करायचं म्हणून ते करायचं होतं असं काही नव्हतं ते, पण मला एक अपॉर्च्युनिटी होती आणि मला ग्रोथ तिथून मिळाली माझी. पण मला माहिती होतं की हीच माझा टर्निंग पॉईंट आहे माझ्या लाईफचा, त्यामुळे मी थोडंसं म्हणलं की थर्ड मधून नाही पुढे झालं तरी कदाचित चालू शकेल असं वाटतं की आता मी आहे व्यवस्थित आहे त्या ह्याच्यामध्ये. पण एज्युकेशन पूर्ण झालं असतं तर मला अजून एक माझी माझ्या याच्यामध्ये एक डिग्री अजून प्रोफाईलमध्ये हे झालं असतं.
1: अच्छा, मग तुमचा पॉलिटेक्निक कुठं झालं? आणि
2: माझं एसपीएम पॉलिटेक्निक म्हणून झालं, कुमटे म्हणून सोलापूरमध्ये आहे. आता जे सध्या बीएमआयटी आहे त्यांची पहिलं कॉलेज म्हणजे ते.
1: बर. मग तुम्ही ज्यावेळेस इथं सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस तुम्हाला इथलं कसं तेरणा इंजिनियरिंग कॉलेजचं तुम्हाला अवतरण कसं?
2: वाघ सरांचे जे वाघ सर आहेत माझे मामा आणि वाघ सरांचे वडील हे मित्र.
1: बर.
2: मग त्यांनी सहज जे मी ऍडमिशनसाठी बघत होतो, माझी बहीण आणि आम्ही दोघं एकत्र करायचा प्लान चालला होता, पण तिचं असं झालं की माझा नंबर दुसरीकडे लागला, मला जिकडे जायचं नव्हतं, आणि बहिणीचा नंबर सातारला लागला. मग ते घरापासून थोडंसं आम्हाला बरं वाटतं, जवळ होतं, म्हणून आमचे वडील म्हणले तिला तिकडे घेऊ, तुला बघू दुसरीकडे कुठेतरी. मग तेवढ्या तिकडे फोन झाल्यानंतर, निरोप मिळाल्यानंतर ते आम्हाला कळलं की इथे ऍडमिशन चालू आहेत, मग आम्ही इथे ऍडमिशन घेतलं.
1: मग तुम्हाला पॉलिटेक्निकच्या बेसवर जो जॉब भेटला आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे इंजिनिअरिंग पण करत होता पण ते समजा कम्प्लीट नाही होऊ शकलं, तर तुम्हाला तो जॉब कसा भेटला, तिथला एक्सपिरियन्स कसा?
2: माझे सिनियर होते, एक वर्ष जॉब करत होते, त्यावेळेस एक कन्सल्टंट होते, ते ऍक्च्युली एका जर्मन कंपनीचे एक्स एमडी होते, रिटायर झाले होते, ते टेक्निकल सपोर्टसाठी त्या कंपनीत येत होते. त्याने एक चांगली अपॉर्च्युनिटी मला सांगितली एका कंपनीमध्ये की तू इकडे बघ. कारण की माझं कसं होतं की माझा असा नेहमी विचार असतो की मी एकाच पर्टिक्युलर फील्डमध्ये नाही करायचं मला, म्हणजे मी काही वेळेस क्वालिटीमध्ये काम केलं, प्रोडक्शनमध्ये केलं, परचेसमध्ये केलं, व्हेंडर डेव्हलपमेंटला केलं, मला असं वेगवेगळं करायचं होतं, जेणेकरून माझा प्लान हा व्यवसायाचाच होता. मग त्यामुळे तिथं बरीच व्हरायटी होती त्या कंपनीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जो सेटअप होता त्यांचा, सीएनसी होतं, व्हीएमसी मशीनिंग होतं, प्लस बऱ्याच प्रोसेस ज्या ऍक्च्युली मेकॅनिकल पार्ट मॅन्युफॅक्चरिंग ज्या बऱ्याच प्रोसेस लागतात त्या बऱ्याच प्रोसेस तिथं इनहाऊस होत होत्या. त्यामुळे मला एक वाटलं की बाबा नाही, आता आपल्याला ह्या प्रोसेस सगळ्या शिकायला मिळू शकतील तर आपण इथं कंटिन्यू करायला पाहिजे, आणि मी तसा डिसिजन घेतला.
1: अच्छा, मग हा जो तुमचा जॉब होता तो तुम्हाला कधी भेटलेला होता आणि किती वर्ष तुम्ही असं पद्धतीने जॉब?
2: मी 3 वर्ष केला तिथं.
1: अच्छा, म्हणजे हे तुम्ही 2013-14 11-12 दरम्यान तुम्हाला जॉब भेटला. अच्छा, मग 11-12 ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जॉब केला आणि नंतर मग तुम्हाला असं कधी तुमच्या माइंडमध्ये आलं की तुम्हाला स्वतःची कंपनी टाकायला पाहिजे?
2: मला तसं, मी 2017 आलो होतो.
1: बरं,
2: 2017 मी प्लांट पण चालू केला.
1: अच्छा,
2: एक पार्टनरशिपमध्ये प्लांट चालू केला, पण काही दुर्दैवानी म्हणा किंवा त्यांच्यामध्ये माझं काही जुळलं नसेल किंवा माझे काही चूक असेल किंवा इव्हन त्यांच्या काही चूक असते, आम्ही एक साधारण 6 महिन्यामध्ये ते बंद केलं. आम्ही त्यावेळेस 30-40 लाख रुपयाच्या ऑर्डर्स केल्या होत्या, पण त्यावर आम्हाला वाटलं की आपण इथं कंटिन्यू नाही जाऊ शकणार आहे, मग आपण थांबलं पाहिजे. मग एक तर रिलेशन स्पॉइल नव्हतं करायचं, माझ्या मित्रांचे भाऊजीच होते, त्यामुळे त्यांच्यावरती सिनियर होते माझ्यापेक्षा खूप, त्यांचं ऑलरेडी प्लांट वगैरे सगळं होतं, त्यामध्येच मी ॲज अ पार्टनर म्हणून जॉईन झालो आणि प्रयत्न केला पण ते सक्सेस नाही होऊ शकलं माझ्याकडून, किंवा काही माझ्या चुका असतील किंवा आता त्यांच्या असतील ते भाग नंतरच आहे, पण सक्सेस नाही होऊ शकलं, मी बंद केलं. परत मी एका जर्मन कंपनीमध्ये जॉईन झालो ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर आणि आफ्टर सेल्सला, त्यामध्ये मला एक थोडंसं कस्टमरच्या

0: माझं स्वतःचं काहीतरी करायचं, माझं अस्तित्व असायलाच हवं ना काहीतरी, त्यासाठी मग वेगळ्या माझ्या फील्डमध्ये आलो तुम्ही.
1: अच्छा अच्छा अच्छा. मग हे जे तुमची कंपनी आहे वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून, तर हे वायबेक्स मशीन्स म्हणजे काय नेमकं, म्हणजे अर्थात मेकॅनिकल क्षेत्र रिलेटेड मशीन्स हा शब्द म्हणतो.
0: येस, टोटल मेकॅनिकल प्रोडक्ट आहेत हे. फाउंड्री, ज्या फाउंड्रीज इंडस्ट्री आहे आपल्यामध्ये, इंडियामध्ये आहे, आउट ऑफ इंडियामध्ये आहे, प्लस स्टील प्लांट म्हणजे स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, ज्या लोखंड बनवणाऱ्या कंपन्या आहेत, आपण सगळ्यांना जरी बऱ्यापैकी टाटा आणि जिंदाल नावं माहीत असतात, पण बऱ्यापैकी खूप कंपन्याज आहेत की स्टील बनवतात, त्याला एक वायब्रो फीडर लागतो. म्हणजे जे फर्नेस असते तिथं 1500-1600 डिग्री टेम्परेचर असतं, तुम्ही मॅन्युअल स्क्रॅप टाकू शकत नाही. तिथं एक वायब्रोफीडर माझं असं एक मशीन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 2 टनापासून ते 30 टन पर्यंत स्क्रॅप तुम्ही त्याच्या मशीनमध्ये, माझ्या मशीनमध्ये टाकू शकता. आणि ते तुम्ही बाय एक पेंडंट असतो, पेंडंट थ्रू तुम्ही एक पर्टिक्युलर डिस्टन्सवरती उभारून माझी मशीन ऑपरेट करू शकता.
1: अच्छा, ओके.
0: त्यातनं काय होतं, एकतरी तुम्हाला ते हीट्स इतके असतात तिथे, इतकी हीट आणि टेम्परेचर वगैरे असतं की तुम्ही जास्त जवळ जाऊन काम नाही करतात. त्या दुसरी गोष्ट, माणसाचं सेफ्टी खूप इम्पॉर्टंट असू, त्यासाठी ती मशीन खूप इझी पडते. त्यामुळे ते स्क्रॅप फिडिंग मशीन म्हणतात त्याला. ऍक्च्युली वायब्रो फिटर पण म्हणतात, स्क्रॅप फिडिंग म्हणतात. दुसरी गोष्ट, आमचं कास्टिंग कुलिंग कन्व्हेयर्स आहेत, म्हणजे फाउंड्रीमध्ये कास्टिंग कूल करायला लागतं. दुसरी गोष्ट, तुमचं कास्टिंग एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन साठी नेण्यासाठी असं आमचे कन्व्हेयर्स आहेत. दुसरी गोष्ट, शेकआउट मशीन म्हणून एक असते, जे मोल्ड आणि कास्टिंग सेपरेट करते आणि सँड निघून जाते व्हायब्रेशन थ्रू, असे काही इक्विपमेंट आहेत. परत मोनोरेल कन्व्हेअर म्हणून एक प्रकार आहे. मोनोरेल कन्व्हेअर म्हणजे एक पर्टिक्युलर हाईट वरून तुम्हाला पोरिंग, लॅडल पोरिंग साठी किंवा पोरिंग सिस्टम जे असते, जे मोल्टन मेटल घेता तुम्ही, जे मेल्ट केलेलं लोखंड असतं, ते ओतण्यासाठी जे एक पोरिंग सिस्टम असते त्याला कन्व्हे करण्यासाठी एक मोनोरेल कन्व्हेअर, तो ओव्हरवृत्ती असतो.
1: बर, आता हे तुम्ही खूप इंडस्ट्रियल लँग्वेज मध्ये सांगितलं. आता माझं तर तसं मेकॅनिकल झालेलं नाही, त्यामुळे ते सहजासहजी लक्षात येणार नाही, पण जे ऐकणारे आहेत जे ह्या गोष्टीशी रिलेटेड असणार आहेत ते. पण तुमचं इथं धाराशिवमध्ये उस्मानमध्ये शिक्षण झालेलं आहे काही अर्थानं, आणि तुम्ही असं मराठवाड्याला पण जवळच आहात, तर तुम्हाला काय तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते इकडल्या मराठवाड्याच्या सारख्या भागामध्ये किंवा इकडल्या भागामध्ये असे किती त्याला म्हणजे फायदा किंवा स्कोप असू शकतो?
0: काय होतंय, ऍक्च्युली फाउंड्रीचा जो हब असतो तो एक पर्टिक्युलर लोकेशनला डेव्हलप झालाय, म्हणजे फार झालं. तर तुम्ही असं इमिजिएट जर कन्सिडर केलं तर कोल्हापूर एशियाचा सगळ्यात मोठा फाउंड्री हब आहे. त्याच्यानंतर तुम्ही मग परत पलीकडच्याच बाजूला जायला लागतं, कोईमतूरला, ते एक इंडस्ट्रियल हब आहे म्हणजे फाउंड्रीचा. त्या एरियातच आमचे बऱ्यापैकी इक्विपमेंट चालतात आहेत इकडे, जालन्याला वगैरे, जालन्याला सुद्धा आहेत स्टील प्लांट वगैरे, तिकडे काही इक्विपमेंट आहेत. प्लस बाहेर पण देतोय आम्ही, आउट ऑफ इंडिया पण देतोय. आता माझ्या 2 मशीन जे व्हायब्रो फिल्टर म्हणतो तो साऊथ आफ्रिकेमध्ये चालू आहेत, 2 इराणमध्ये चालू आहेत, हो, आणि 1 ह्याच्यामध्ये चालू आहे अबुधाबीमध्ये. हे आउट ऑफ इंडिया आहे.
1: अच्छा, मला हे मी ह्याच्यासाठी हा प्रश्न विचारला की जसं तुम्ही कोल्हापूर कोईमतूर म्हणतात, तुम्ही इंडस्ट्री बेस केलेली आहे पुण्यामध्ये, मग हे असं का? कारण समजा तुम्ही कोल्हापूरला पण करू शकला असतात किंवा असं जर असलं तर पुण्यामध्येच कंपनी स्थापन करण्याचं काय?
0: नाही, पुण्यामध्ये काय होतं, जरी फाउंड्री कस्टमर तुमचे त्या एंडला असले तर सगळा सेटअप तुम्हाला तिकडे मिळेल असं नाहीये.
1: अच्छा,
0: हे मॅन्युफॅक्चरिंग प्रकार आहे, तो तिथं कास्टिंगचा हब आहे, म्हणजे कास्टिंग मॅन्युफॅक्चरिंगचा हब आहे. पुण्यामध्ये काय, ओव्हरऑल टोटल इंडस्ट्री आहे सर.
1: अच्छा,
0: मेकॅनिक इंडस्ट्रीला जो तुम्हाला लागतं इमिजिएट, ज्या गोष्टी बऱ्याच गोष्टी तुम्हाला इम्पोर्ट पण करायला लागतात, ते बऱ्यापैकी कन्व्हिनियंट पुण्यात आहे. इमिजिएट तुम्हाला हार्डवेअर्स असतील किंवा तुमचे बॉटआउट आयटम्स असतील, बऱ्याच कंपन्या ज्या मोटर्स वगैरे लागतात ते बऱ्याच कंपनी पुण्यामध्ये आहेत, तर तुम्हाला तिथले तिथं ते बरं पडतं. आणि बेसिकली आम्ही पुण्यातलेच आहोत, म्हणजे आम्ही महाराष्ट्रातले, तर आम्ही इथंच चालू करू.
1: अच्छा अच्छा, बर. मग आता हे तुम्ही आता ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी बोलतायत, म्हणजे आपण तुमचेच मित्र असणारे संदीप देशमुख यांची पण इंटरव्ह्यू केलेला होता, त्यांनी पण एक कंपनी स्थापन केलेली आहे, तर मी तुमच्या बोलण्यावरून पाहतोय की तुमच्याकडे कम्युनिकेशन एक स्किल आहे, जे की मला थोडंसं लक्षात येतंय लगेचच. मग हे याचं खूप महत्व आहे जॉबमध्ये असेल, इंडस्ट्रीमध्ये असेल, एनिवेअर असेल समजा. तर मी पाहतोय की आपल्या ह्या परिसरामध्ये, खास करून मराठवाड्यामध्ये असेल किंवा आता मी सुद्धा इथं तेरणा इंजिन कॉलेजमध्ये पाहतोय, भरपूर असे लोक जे आहेत, मुलं आहेत, ते ग्रामीण भागातून आलेले, कम्युनिकेशनला कमी पडतात. तुमच्याकडे ही स्किल उपजत होती का, तुम्हाला काय असा विषय?
0: उपजत म्हणण्यापेक्षा थोडंसं व्यवसायाचं बाळकडू लहानपणापासूनच घरात होतं.
1: बर,
0: म्हणजे लहानपणापासून घरी लोकांचं येणं जाणं होतं, त्यामुळे वडिलांनी मला लहानपणापासून थोडंसं, म्हणजे जे त्यांचे मित्रमंडळी येतील किंवा त्यांचे कोण मुलं असतील त्यांच्याशी कनेक्ट करणे, माझाही स्वभाव तसाच होता, सगळ्यांशी मित्रात मिसळून मिळून मिसळून राहणे, कुठे कॉमन फंक्शन्सला अटेंड करणे, ह्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की ते थोडंसं मला अवगत झालं असावं. पण मला असं म्हणायचं की कम्युनिकेशन स्किल असायलाच हवं, पण बऱ्याच लोकांना माझं असं ऑब्झर्वेशन आहे की मुलांना बरंचच येत असतं, त्याला येत नसतं असं नसतं, त्याला ते एक्सप्रेस करता येत नाही.
1: बर,
0: आणि बरीच मुलं तिथून बाहेर पडतात. म्हणजे इंटरव्ह्यू मधून मुलं जी बाहेर

0: पडतात. त्याचं कारण एक आहे की त्यांना माहीत असतं, पण एकदा समोर बसल्यानंतर जे एकदा कुणाला तरी मला फेस करायचं आहे, हा कॉन्फिडन्स आपण स्वतः डेव्हलप केला पाहिजे. काही असू दे, माझं असं वैयक्तिक मत आहे, रिस्क म्हणजे रिस्क काय ते म्हणतो आपण, रिस्क नाही तर इश्क नाही असा प्रकार आहे. तुम्ही रिस्क घेतलीच पाहिजे, हा सरळ सरळ फंडा आहे. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये व्यवसाय करतोय तर कॉम्पिटिशन आहेच, सगळ्या गोष्टी आहेतच. आपण आज जरी कॉम्पिटिशन आहे म्हणून जर मला मार्जिन मिळत नाही किंवा हे मिळत नाही म्हणून जर मी व्यवसाय थांबवणार असेल तर मला माझ्या दृष्टीने ते योग्य नाही
1: आहे.
0: प्रयत्न करायला पाहिजे, काही ना काही होतच आणि होतच.
1: बर, मग आता हे जसं तुम्ही म्हटलं की तुम्हाला बाळकडू होते कम्युनिकेशनचे आणि तुम्ही त्याला पुढे एक संदर्भ पण दिलात की थांबायला नकोय, तर हे वन डे तर चेंज नाही होणार. मग जे कॉलेजमध्ये आता म्हणजे फक्त तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट असं घेऊ नका, ओव्हरऑल जो युवा वर्ग आता कॉलेजमध्ये शिकतोय किंवा तिथून पुढे बाहेर पडणार आहे, असे कुठले ते वेळ असणार किंवा कॉलेजचा जो वेळ आहे त्याचा आपण कसा उपयोग करू शकतो या सर्व गोष्टी, किमान समजा आपल्याला बिझनेस टाकायचा असेल, नोकरीमध्ये जायचं असेल, तर आपण त्या पद्धतीने आपल्या कम्युनिकेशन स्किल्स वाढवायला पाहिजे, त्यासाठीचं ही प्रोसेस कशी असायला पाहिजे?
0: नाही, कम्युनिकेशन स्किल वाढवायला, कम्युनिकेशन वाढवायची काही पर्टिक्युलर प्रोसेस नाही आहे.
1: नाही,
0: इन जनरल जे डिस्कशन्स करतो त्यातच आपला पार्टिसिपेशन किती आहे, पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये, त्यातच कम्युनिकेशन स्किल वाढतं.
1: अच्छा,
0: तुम्ही समोरच्या माणसाला, भले समोरच्या माणसाच्या दृष्टीने ते बरोबर असू दे किंवा चुकीचे असू दे, तुम्ही बोलत राहा, प्रयत्न करत
1: राहा,
0: त्यातनंच कम्युनिकेशन स्किल वाढेल. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? मी जर माझ्या प्रोडक्टबद्दल चांगलं सांगतोय म्हणजे त्यालाच कम्युनिकेशन स्किल म्हणू शकतो.
1: बरोबर आहे.
0: किंवा तुम्ही तुमच्याबद्दल चांगलं एक्सप्रेस करताय किंवा तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगलं बोलताय, यालाच कम्युनिकेशन स्किल म्हणतो आपण.
1: बरोबर,
0: हेच बोललं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, तुम्ही बोलायचा प्रयत्न करा, ते बरोबर आपोआप काही वेळानंतर तुम्ही ठरवू शकाल की आपण बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय.
1: बरोबर. तर मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते नागेश देवकाते यांच्याशी. ते मूळता राहणारे मंगळवेढ्याचे आहेत. पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण करत होते, पण नोकरी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी टाकली, वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून पुण्यामध्ये आहे ती. तर मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला नागेशजी, की तुम्ही साधारणतः 11-12 जॉबला लागलात म्हटलं, म्हणजे त्याच्या अगोदर पॉलिटेक्निक, म्हणजे 7-8-9 पासून तुमचं पॉलिटेक्निक सुरू असेल, त्याच्या अगोदरचं शालेय कॉलेज शिक्षण असेल, असं जे काही समजा विषय असेल, त्यावेळेस मोबाईल असा काय विषय नव्हता जास्तीचा?
0: जास्त नव्हता.
1: ब्लॅक अँड व्हाईटचा मोबाईल होता किंवा हे बाकी सगळं आपण असा विचार करू शकतो, पण आता सध्याची जी परिस्थिती त्यावेळेस नव्हती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता सध्या जर पाहायला गेलं तर सगळ्या मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, ते कदाचित त्यांच्या अभ्यासासाठी ह्याच्यासाठी उपयोग करतच असतील असं आपण अज्युम करूयात, पण तरी सुद्धा त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. आणि मग ते कुठेतरी कम्युनिकेशनमध्ये कमी पडतायत का काय होत आहे असं एक चित्र दिसतं समोर. कारण इथले जे आता इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट आहेत, कॅम्पस इंटरव्ह्यूला समोर जातात किंवा समोरासमोर बोलताना पाहतो, तर मग कदाचित जी तुम्ही लँग्वेज आता बोलताय ती येत नाही. तर मग अशा कंडिशनमध्ये मग काय नेमकं करायला पाहिजे त्यांनी असं?
0: ऍक्च्युली मोबाईलचा म्हणजे कुठल्याही गोष्टीचे दोन, एक फायदा असतो म्हणजे तोटा असतोच. काय होतं की सध्या मोबाईलमुळे फायदा हा झाला की जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी एका याच्यावरती तुम्हाला कळतात काय चाललंय. फक्त आपण काय करतोय, आपण इन्स्टा फेसबुक आपण याच्यावरती जास्त करतोय, इव्हन त्यातला काही पार्ट आम्ही करत असेल किंवा कुणी तुम्ही करत असेल किंवा स्टुडंट करत असेल, एक थोडासा काळ आहे ठीक आहे. पण काय होतं की त्या काळात कसं होतं की कम्युनिकेशन वाढायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की मुलांची चर्चा खूप व्हायची. म्हणजे आम्ही ह्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कितीतरी वेळेस 4-4, 5-5 तास स्पेंड केले ते एकत्र बसून.
1: बरोबर.
0: आता ते तसं दिसत नाही, तेवढ्यापुरतं थोड्यापुरतं नाही, तर त्यात पण मुलं मोबाईल एकमेकांसोबत घेऊन बसलेली असतात. थोडस कुठेतरी टाळायला हवं असं वाटतंय.
1: कारण तुम्ही जे आता म्हणलं ते चित्र दिसतंय इथं, कारण 2-4, 5-10 मुलांचा जरी ग्रुप असेल तर हातामध्ये मोबाईल आहेत आणि मानाखाली घालून बसले आहेत, ते एकमेकांशी कम्युनिकेट करत नाहीत. तर हे कम्युनिकेशन स्किलचा भाग जो आहे तो कॉलेजच्या दरम्यान अशा पद्धतीने होऊ शकतो.
0: अच्छा, आमचे डिस्कशन्स म्हणजे त्यावेळेस मोबाईल होते, मला वाटतं आपल्याकडे कलर डिस्प्लेचे आले होते मोबाईल, नोकियाचे वगैरे आम्ही जेव्हा इथे होतो तेव्हा आले होते. पण ते काय होतं की स्पोर्ट्समध्ये जास्त ऍक्टिव्ह असायचं, आम्ही ह्या अशा उन्हात क्रिकेट खेळायचो आपल्या याच ग्राउंडवरती, म्हणजे सॅटर्डे संडे असेल किंवा कॉलेज सुटल्यानंतर कंटिन्यू बॅचेस वगैरे चालायच्या. त्यावेळेस त्या गोष्टी आता दिसत नाहीत, म्हणजे फक्त मोबाईल किंवा सोशल मीडियावरती इंस्टावरती काय पोस्ट करणं, याच गोष्टी बऱ्यापैकी दिसतात. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी असायला हव्यात असंही माझं मत.
1: नागेशजी, जसं आता परत एकदा मी तुमच्या जरा थोडंसं फॅमिलीकडे येतो, तुम्ही म्हणतात की तुम्हाला लहानपणापासून म्हणजे तसं अर्थानं सधन म्हणा किंवा तुमचे वडील शेतकरी ट्रान्सपोर्टेशन मध्ये असल्यामुळे सगळा विषय होता. मग तुम्ही एक नोकरी सोडून पुन्हा इंडस्ट्रीकडे जाण्याचं ठरवलं, अगोदर एका इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कमी जास्त अनुभव आले समजा, तर मग असं घरच्यांनी तुम्हाला कधी असं सपोर्ट केला किंवा घरच्यांनी थांबवलं का की कशाला त्यापेक्षा आपलं घरचं व्यवस्थित आहे त्याच्याकडे बघा?
0: नाही, आमच्या वडिलांचं असं पहिल्यापासून मत होतं की तुम्ही स्वतः थोडंसं तुम्ही वेगळं काहीतरी करा, ते स्वतः लाईफ मध्ये वेगळं करत होते. त्यांचं ऍक्च्युअली पहिलवानकीचं बॅकग्राऊंड सगळं आमच्या फॅमिलीचं. पण ते त्यांचं काहीतरी आमच्या वडिलांचं नेहमी असायचं, माझे चुलते असतील किंवा माझे कजन चुलत भाऊ असतील, प्रत्येक जण देवकाते फॅमिलीमध्ये काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न असतो. तसंच माझाही तसंच वेगळा प्रयत्न होता. मग मी ह्या फील्डमध्ये गेलो, काही ठिकाणी आडी अडचणी आल्या, तर त्यावेळेस माझी फॅमिली माझ्यासोबत भक्कमपणे उभारली आहे, ॲज ऑन डेट उभारतीय. माझे काही बरेचसे मित्र आहेत, त्यापैकी संदीप आहे, अजून काही मित्र माझ्या पाठीशी भक्कमपणे, माझे काही डिसिजन चुकलेही असू शकतील पाठीमागे, पण ठीक आहे, ही सगळी मंडळी माझ्यासोबत भक्कमपणे उभा राहिली आणि त्यामुळे इथंपर्यंत पोहोचू शकलो मी.
1: बरं, आता हे तुमची जी वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, ती नेमकी कशी आहे, तिथं किती लोक काम करतात, किंवा तुम्हाला अजून काय याच्यामध्ये भविष्यात स्कोप दिसतोय की तुम्हाला पुढे घेऊन जायचं?
0: म्हणजे आम्ही आता असा विचार करतोय की आमच्याकडे 6-7 लोकांचा स्टाफ आहे, 10-11 लोकांचा वर्क आहे. आम्हाला जास्त वर्कर्स लागत नाहीत, कारण की प्रोजेक्ट वर्क असतात, त्यामुळे ज्यावेळेस येतं काम येतं त्यावेळेस आम्ही वाढवतो स्टाफ. पर्टिक्युलर असतो डिझाईन्स इंजिनियर, मार्केटिंग मॅनेजर असा आहे आमच्याकडे. तर तसं बघितलं तर आम्ही हा विचार करतो की काय आहे इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर इंडस्ट्री टाकतो माणूस, पण बऱ्याच वेळेस इंडस्ट्रीचा फंडा हा असतो की कुणाचं तरी काम मला मिळवायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, त्यांना द्यायचं आहे, ते विथ मटेरियल असेल किंवा लेबर बेसिसवर असेल, पण मला बनवून द्यायचं आणि मला काहीतरी मनी अर्न करायचं. माझं असं पर्टिक्युलर मत असं की तुम्ही प्रोडक्ट लाईनमध्ये या.
1: ओके,
0: तुम्ही एक स्वतःचा प्रोडक्ट काहीतरी करा, सगळ्याला डिझाईन जमतं असं नाही आहे. तुम्ही बाहेरच्या युरोपियन कंपन्यांशी टायअप करू शकता, त्यांचे प्रोडक्ट इंडियामध्ये तुम्ही लॉन्च करू शकता, त्यांच्यासाठी तुम्ही मार्केटिंग करू शकता. ते बरं पडतं की तुमचं एक प्रोडक्ट असेल तर तुम्हाला मार्केटिंगसाठी एक मार्जिन लेवल बऱ्यापैकी ती असते. कंपनीची ग्रोथ कधी होते, जर मार्जिन लेवल चांगली असेल तर तुमची कंपनी ग्रोथ लवकर होते.
1: बरोबर,
0: हा, त्यासाठी मग तुम्ही प्रोडक्ट लाईनमध्ये असावं असं माझं एक पर्टिक्युलर मत आहे.
1: बरं बरं, मग आता असं जर पाहायला गेलं तर म्हणजे 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे तुम्हाला असं इंजिनियर होऊन, असं जर म्हणायला गेलं तर अजून पुढचा बराचसा भविष्यातला काळ आहे, तर तुम्हाला काय वाटतं की इन फ्युचरमध्ये तुम्ही कुठे जाणार आहेत? आता म्हणजे
0: इन फ्युचरमध्ये प्लॅन असं आहे की ज्या मी काही युरोपियन कंपनीमध्ये काम करत होतो,
1: बरं,
0: माझी कंपनी तशी असावी.
1: अच्छा,
0: असं माझं साधं सरळ हे आहे.
1: बर,
0: त्यांच्यासारखा माझा सेटअप असला पाहिजे मॅन्युफॅक्चरिंगचा, त्यांना ज्या फॅसिलिटीज स्टाफला मिळत होत्या किंवा तिथल्या टीमला मिळत होत्या त्या मी देऊ शकलो पाहिजे.
1: बरं,
0: तसं एक इन जनरल असावं की असं नाही वाटलं. बऱ्याच वेळा असं ऑब्झर्वेशन आहे माझं की जे जर्मन लोक वगैरे आहेत ना, ते आपल्या इंडियन लोकांना थोडस डीच करायचा प्रयत्न करतात, म्हणजे त्यांचा एक इगो असतो की नाही आम्ही टेक्निकल. पण माझं असं मत आहे की इंडिया कुठंच कमी नाही, ठीक आहे, त्यांच्या लेवलला नाही आहे, पण ठीक आहे, त्यांच्या मागे तरी आहोत. बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत आपल्यात सुद्धा, फक्त काय होतं की आपल्याच लोकांनी फक्त युरोपियन लोकांना जास्त हे केलंय की नाही युरोपियनची मशीन आहे म्हणजे ती खूप चांगली चालते वगैरे. हा आपल्याच लोकांमधला निर्णय, मी मार्केटिंगमध्ये काही गोष्टीमध्ये जात असतो कस्टमरकडे, अरे नाही मग त्यांची जर्मनीची मशीन आहे, मग तुमची काय असं, बऱ्यापैकी काम तेच करत असते, ठीक आहे, थोडंसं मागं असतं आपण, थोडंसं जुगाड टेक्नॉलॉजी इंडियाची, काहीतरी थोडं कॉम्प्रोमाइज करायचं, कॉस्ट मिळत नाही तर मग कुठं तो कॉम्प्रोमाइज करायचं, मग त्याचा रिझल्ट कुठंतरी प्रॉब्लेमॅटिक येतो, मग 5-7 वर्ष युरोपियनची मशीन चालते, आमची 4 वर्ष चालते, एक असा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये.
1: नागेशजी, आता जसं की आपण संदीप यांच्याशी पण चर्चा केली होती, आम्ही बऱ्याचशा तेना अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज पण केलेले आहेत, तुमच्या बोलण्यातून जे जाणवतं की एकूणच तुमचं सगळं लहानपणापासूनचं किंवा जे असेल सदन फॅमिली आहे, सगळं व्यवस्थित आहे सगळं, मग आयुष्यामध्ये असं कधी अप अँड डाऊन्स वगैरे? अप अँड डाऊन्स आपतर आहे भरपूर, पण डाऊन्स कधी असं खूप जाणवले नाहीत असं वाटतं?
0: नाही, डाऊन्स मला एक वेळेस आला होता, तो माझ्याच काही चुकांची मला शिक्षा होती ती.
1: बर,
0: 2017 काही गोष्टीमध्ये लॉस झाला माझा, काही माझे दुसरे व्यवसाय होते, त्यामुळे लॉस झाला आणि माझा जॉबही गेला. तो एक 11 महिन्याचा हा होता की माझ्या फॅमिलीने मला जाणून बुजून सपोर्ट नाही केला.
1: अच्छा, बर,
0: तिथे सपोर्ट नाही केला म्हणून मी आज इथे.
1: अच्छा,
0: तिथे सपोर्ट केला असं मी अजून दुसऱ्या ठिकाणी असतो कुठेतरी.
1: बर बर,
0: पण इथं जे माझा व्यवसाय करायला पाहिजे, मी स्वतःच्या पायावरती काय करायला पाहिजे, तर तो माझ्या लाईफमधला खरा टर्निंग पॉईंट होता.
1: बर बर, मग आता एखाद्या वेळेस जर घरच्याने नाही सपोर्ट केला तर त्याला पण निगेटिव्ह नाही गेला पाहिजे?
0: नाही नाही, पण त्यांनी खूप सपोर्ट केला हे मला माहिती होतं.
1: अच्छा,
0: लहानपणापासून म्हणजे मला खूप सपोर्ट केलेला, त्यामुळेच काही गोष्टी माझ्याकडनं चुकल्या असं माझं एक माझं स्वतःचं कन्क्लुजन होतं ते. आणि ते वडिलांशी माझ्या फॅमिलीशी बोलून पण त्यांनी मला क्लिअर पण केलं, ज्यावेळेस मी परत माझ्या रूटवरती आलो त्यावेळेस त्यांनी मला क्लिअर केलं, तुला जर आम्ही तिथं जर थांबवलं नसतं तो शक्यतो कुठेतरी अजून म्हणजे असं काही चुकीच्या गोष्टी करत नव्हतो मी, माझे वेगवेगळे व्यवसायच होते.
1: बरोबर.
0: मी बऱ्याच ठिकाणी काही हे करणे फिरव व्यवहार करणे वगैरे अशा गोष्टी होत्या, त्यामध्ये एक लॉस झाला माझा, त्यामुळे माझी एक फायनान्शियल कंडिशन खूप डाऊन झालेली. त्यात मला त्यांनी सपोर्ट नाही दिला, तू तुझ्या पायावरती उभं राहायचं.
1: अच्छा.
0: त्यांचा स्ट्रॉंग मेसेज होता आणि ते मला कदाचित वाटतं की त्याच्यामुळेच मी आज जे काही करू शकलो ते आहे.
1: अच्छा. तुम्ही तर सांगितलं की कॉलेजमध्ये असताना क्रिकेट वगैरे भरपूर खेळला, इथं किती होतात पण तुम्ही? दोन तीन वर्ष?
0: तीन वर्ष होतं मी.
1: तीन वर्ष होतात. मग तीन वर्षामध्ये तुम्ही क्रिकेट वगैरे खेळलात असं म्हटलं, मग कधी असं गॅदरिंग मध्ये सहभागी होणार, डान्स गाणे म्हणणं?
0: नाही, गॅदरिंग वगैरे तर आमचा पिंड नव्हताच खरं ऍक्च्युली, डान्स वगैरे करणं हे ते
1: माझं खालून चेअर अप करणं.
0: येस येस, ऑफकोर्स ऑफकोर्स. आणि त्यातल्या आमच्या टीमला म्हणजे काय, आमच्या मेकॅनिकलच्या मॅचला ऑलवेज आम्ही असं एकदम भक्कम असायचो, त्यामध्ये संदीप होता सपोर्ट करायला भक्कमपणे आमच्या टीमला. मी जनरल चॅम्पियनशिपचं बरेच हे झालं होतं, म्हणजे जनरल चॅम्पियनशिप इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटमध्ये आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये. आता त्या मुली मला आठवत नाही त्यांचे नाव वगैरे, पण एक 10-11 मुली होत्या, खूप लहान लहान होत्या, त्यावेळेस फर्स्ट इयरला होत्या, त्यांनी खूप चेअरअप केलेलं, अजून आठवतं मला ते. म्हणजे त्यांचं जे इन्स्पिरेशन बघितलं ना त्याचं जबरदस्त वाटतं.
1: नाही, मी ह्याच्यासाठी विचारलं की असे कुठले तरी, जनरली आता मी सुद्धा जर कधी असं डाऊन फील असेल किंवा कधी असं काही विषय असेल तर मग आपल्याला काय करतं, एखादे गाणे वगैरे मोटिवेट करतात किंवा एखादे सडनली गाणं आपल्या आठवणीत येतं की त्या त्या काळाला आपल्याला रिलेट करतं, असं तुम्हाला कधी असं रिलेट करणं, खास करून कॉलेजमध्ये आलेल्या तुमच्या डोक्यामध्ये ते गाणं सुरू असेल असं?
0: तसं काही नाही, फक्त मला एक गाणं आवडतं, म्हणजे पर्टिक्युलर काय की रुक जाना नाही म्हणून एक
1: इम्तिहान,
0: ते मला गाणं का आवडतं, म्हणजे तुम्ही जरी काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही थांबू नका, म्हणजे पळायचा प्रयत्न करा, पळू शकत नसेल तर चालायचा प्रयत्न करा, चालू शकत नाही तर रांगच, तुम्ही काही करा पण थांबू नका.
1: बरोबर बरोबर.
0: एक माझ्या म्हणजे मला असं वाटतं की ते तसं चाललं पाहिजे.
1: अच्छा अच्छा. नागेश, तुमचं वन लाईन काय आहे आयुष्यातलं, एखाद्या वाक्याला धरून तुम्ही पुढे जाताय? माणसाच्या आयुष्यामध्ये असताना की एक त्याची एक स्वतःची जगण्याची एक गोष्ट असते, जसं आता माझं जर असेल तर मी मला जगायचं तर यस, मला व्हॉइस इज द माय गॉड, तर त्यासाठी मी त्या पद्धतीनेच पुढे जाणार, तसं तुमच्या आयुष्यामध्ये असं काही वन लाईन थीम आहे का की त्याला बघूनच नागेश पुढे जात आहेत?
0: नाही, अशी काही थीम वगैरे काही नाही, म्हणजे असं काही असं टार्गेट ओरिएंटेड, एक चांगली लाईफ जगायचं एक हेतो आहे, चांगली लाईफ जगायचा आणि आपल्यासोबत जे असेल त्यासोबत चांगलं राहायचं, एक तीच एवढं आहे, असं काही पर्टिक्युलर लाईन नाही की कोणाला असं इन्स्पायर वगैरे करून हे नाही, टार्गेट ठेवून वगैरे असं काही नाही. ठीक आहे, एक रतन टाटांचं एक आहे की ते बऱ्यापैकी सोशल्स आहेत, एक असं त्यांचं एक वाढतं अब्दुल कलामचं आहेत, त्यांचे काही वाचनामध्ये असतं, त्यांचे पर्टिक्युलर ह्या गोष्टीमध्ये थोडंसं फॉलो करतो, बाकीच्या ह्या आपण असं काय सोशल
1: आहे त्या गोष्टीला मात्र पुढे घेऊन जायचं पॉझिटिव्हली. तेव्हा नागेशजी, खरं तर तुमच्याशी बोलताना खूप म्हणजे एकतर खूप चांगल्या गोष्टी कळाल्या, एकतर कम्युनिकेशन कळालं, पुन्हा त्याच्यानंतर जॉब मिळाल्यानंतर सुद्धा जर आपलं स्वप्न असेल तर ते पूर्ण करायला हवं, फॅमिलीकडून सपोर्ट आणि कधी कधी सपोर्ट नाही मिळत त्याला पण कसं डील केलं पाहिजे हे पण खरं तर आम्हाला भेटलं, आणि त्याच्यामुळे निश्चितच जो ऐकणारा वर्ग आहे त्या युवा वर्गाला असेल, खास करून इंजिनिअरिंग कम्प्लीट करणाऱ्या मुलांना असेल, सगळ्यांना काही ना काहीतरी तुमचे वाईबेक्स कंपनीत अशा पॉझिटिव्ह वाईब्स मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि पुढचे तुमचे जसं म्हणतात एखाद्या युरोपियन कंपनीसारखी तुमची कंपनी झाली पाहिजे, तशा वेळेस तुमचे अनुभव शेअर करायला रेडिओ त्यांना व्हिजिट करा अशा.
0: नक्की नक्की.
1: आणि नागेश यांचे धन्यवाद व्यक्त करून श्रोते, आपण ऐकत रहा रेडिओ त्यांना 90.4 FM. आपण रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन आपण रेडिओ त्यांना हे ॲप डाऊनलोड करू शकता. रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना उपलब्ध आहे. पृथ्वीच्या ग्लोबवरील उसणाला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना. http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ उत्तेरणा. आपण आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटलाही आपण फॉलो करा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970-500-900 9970-500-900. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ उत्तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, सूरप्रभात या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंददायी आणि प्रेरणादायी गीतं आपण ऐकत असतो. आज याच कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात लता मंगेशकर आणि अमित कुमार यांच्या आवाजातील अमित खन्ना यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.
2: उठ सबके कदम देखो रंग.

0: श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत आहे गुलजार यांचं. या गीताला संगीत दिलं आहे जयदीप यांनी, तर गायक कलाकार आहेत रुना लैला आणि भूपिंदर सिंग.
1: दीवाना.
2: एक दीवाना शहर में.
1: एक दीवाना नहीं, एक दीवानी भी.
2: दो दीवाने शहर में.

श्रोते हो रेडिओ तेराणा 90.4 एफ एम वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम सूर प्रभात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात आशा भोसले यांच्या आवाजातील साहिर लुधियानवी यांची गीत रचना. या गीताला स्वरसाज चढविला आहे संगीतकार रवी यांनी.

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि किशोर कुमार. गीत आहे अमित खन्ना यांचं आणि संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तिराणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण आनंद घेणार आहात शब्बीर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांच्या गीताचा. संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोते हो, सूर प्रभात या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हास निश्चितपणे कळवा। यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9975500900। आणि सूरप्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी आपण आनंद घेणार आहात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांच्या गीताचा। संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि माहिती

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्र

इतर पालेभाजीपेक्षा मोठ्या शहरात उत्तम मागणी असलेली भाजी शरीर पोषणाच्या दृष्टीनं अनेक औषधी गुण असल्यानं शहरातील सुशिक्षित लोकात ही भाजी विशेषतः लोकप्रिय आहे. यामध्ये मोठमोठ्या हॉटेलमध्ये या भाजीस मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील आहे. या भाजीपासून अनेक प्रकारच्या भाज्यांचे प्रकार तयार करता येतात. या महत्त्वाच्या पालेभाजीची लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते. त्याचप्रमाणे घराच्या परिसरामध्येही परस बागेमध्ये देखील ही भाजी लावली जाते. पालक या जातीचे मूळ स्थान भारत, चीन हा प्रदेश असावा असं शास्त्रज्ञांचं मत आहे. चीन देशात 1617 पासून या भाजीची शेतकऱ्यांना माहिती आहे. उत्तर भारतामध्ये या भाजीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये पालकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्रात मोठ्या शहरांच्या आसपास पालकांची लागवड जवळपास वर्षभर केली जात असते. पालक ही भाजी आहाराच्या दृष्टीनं फारच पौष्टिक आहे. इतर भाजीपाल्यापेक्षा मार्केटमध्ये स्वस्त मिळते. पालक इतर भाज्याबरोबर सहजपणे शिजवता येतो, जसे की बटाटा, कांदा, वांगी किंवा स्वतंत्रपणे देखील शिजवता येतो. या भाजीच्या सेवनाने माणूस सशक्त राहतो, मुले चांगली सशक्त वाढतात. सहज सुलभ पाचकतेमुळे समतोल आहारामध्ये महत्त्वाची जागा या भाजीस आहे. पालकामध्ये अ आणि क जीवनसत्वे ही भरपूर मोठ्या प्रमाणात असतात. तसेच अ जीवनसत्व हे पालकामध्ये गाजरापेक्षा जास्त आहे. प्रथिने, चुना, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस या खनिजांचं प्रमाण देखील पालकामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्यादीमध्ये करतात. पालकामध्ये ॲसेकॉर्बिक ॲसिड ही आढळतं. पालकाची 100 ग्रॅम लुसलुशीत पाणी ही 100 ग्रॅम मांसाहार तसेच मासे यांच्यापासून मिळणारं जे प्रोटीन किंवा ॲसिड असतं किंवा जे घटक मिळतात तेच आपल्याला पालकाच्या 100 ग्रॅम भाजीपासून देखील मिळू शकतात. अगदी कमी खर्चात सर्वसामान्य लोकांच्या आहारातील असमतोल घालून उत्तम स्वास्थ्य आरोग्याच्या दृष्टीने पालकाची जास्तीत जास्त लागवड आहारात उपयोग होणं हे खूप महत्त्वाचं आहे. पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते. पालक वायुसारक आहे. यकृताचे दोष आणि कावीळ झाली असताना पालक खाणं हे उत्तम मानलं जातं. तर पालकाच्या जाती बघूयात मंडळी. पालकाचे मुख्य दोन प्रकार आहेत, देशी पालक, विलायती पालक. यामध्ये पालकाच्या पानावरील मुख्य रेषा, मध्य रेषा, पानावरील बारीक रेषा यावरून दोन भागांमध्ये त्याची विभागणी केली जाते. लालसर मध्यरेषा, बारीक रेषा, हिरव्या मध्यरेषा आणि बारीक रेषा. पालकामध्ये इतर भाज्यांपेक्षा भरपूर सुधारित जातींची निर्मिती केली गेली आहे. तर ज्या सुधारित जाती आहेत त्या संदर्भात बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली जात आहे ऑल ग्रीन. या जातीची निर्मिती भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे केली गेली आहे. ही सुधारित जात असून या जातीची पाने एकसारख्या आकाराची कोवळी हिरवी असतात. हिवाळी हंगामास 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 6 ते 7 वेळा पानांची कापणी करता येऊ शकते. मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देणारी जात आहे. तसेच हेक्टरी सरासरी 125 क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणादेखील याचं उत्पादन घेता येऊ शकतं. यानंतर बघणार आहोत पुसा पालक. पालकाची ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांनी विकसित केली असून 1967 लागवडीसाठी ही प्रसारित केलेली आहे. हा वान स्विस चार्ड आणि स्थानिक पालक यांच्या संकरामधून निवड पद्धतीने विकसित केला गेला आहे. या जातीची पाने एकसारख्या आकाराची हिरव्या रंगाची असतात. यामध्ये जांभळ्या लालसर रंगाचा अंश कुठेही नसतो. या जातीस ऑल ग्रीन किंवा उशिरा बियांचे दांडे येतात. त्यानंतर बघणार आहोत पुसा ज्योती. पालकाची ही नवीन जात ऑल ग्रीन या जातीचे बी 2% कोलपिसिन द्रावणात 24 तास भिजवून पेरल्यानंतर निवड पद्धतीने सतत 10 वर्ष अभ्यास करून भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून हा वाण विकसित करण्यात आलेला आहे. ह्या जातीची पाने मोठी, जाड, लुसलुशीत, कोवळी, हिरवी, ज्योतीच्या आकाराची असतात. त्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, चुना, सोडियम, लोह आणि ॲस्कॉर्बिक ॲसिडचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यानंतर ज्या पालकाच्या दुसऱ्या जाती आहेत त्याच्यामध्ये पुसा हरित ही आहे. ही जात शुगर बीट आणि स्थानिक पालक या दोन जातींच्या संकरामधून भारतीय कृषी संशोधन परिषद विभागीय संशोधन केंद्र हिमाचल प्रदेश यांनी विकसित केली आहे. त्याचबरोबर जॉब नेर ग्रीन HS 23 पालक 5116 हा वाण देखील महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने विकसित करून प्रसारित केलेला आहे.
आता हवामानाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत.

0: उत्तर भारतात पालक हे हिवाळी हंगामातील पीक, परंतु आपल्याकडे पालकाची लागवड उन्हाळ्याचे 1-2 महिने वगळल्यास वर्षभर करता येऊ शकते. तसेच तापमान वाढल्यास लवकर फुलावर येते, खूप उष्णता वाढल्यास पाने लवकर खाण्याच्या अवस्थेतून निघून जातात आणि उत्पादनामध्ये घट येऊ शकते. एकंदरीत सपाट मैदानी प्रदेशात पालकाची लागवड वर्षभर आपण करू शकतो. हे पीक दाट धुक्यामध्येही तक धरू शकतं आणि उष्ण हवामान देखील सहन करू शकतं. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. जमिनीच्या बाबतीत हे पीक फारसे चोखंदळ नाही. हलक्या जमिनी या पिकासाठी चांगल्या मानवतात. खारवट जमिनीतही जिचा की सामू 7-10 आहे, या ठिकाणी देखील हे पीक चांगलं येतं. परंतु जमिनीचा सामू जर 7 असेल तर उत्पादन भरपूर चांगल्या प्रतीचं मिळू शकतं. जर जमीन मुबलक सुपीक आणि योग्य प्रकारे निचरा होणारी परंतु वाळू मिश्रित असेल तर हे पीक उत्तम प्रकारे वाढू शकतं. पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. मध्यम खोलीची नांगरट अंदाजे 15 सेंटीमीटर करून ढेकळे फोडून कुळवाच्या उभ्या आडव्या 3-4 पाळ्या मारून घ्याव्यात. त्यामध्ये प्रति हेक्टरी 30-40 टन कुजलेले शेणखत मिसळणं गरजेचं आहे. त्यानंतर सपाट वाफे करून घ्यावेत. वाफा साधारणपणे 3-4 मीटर लांब आणि 1-1.5 मीटर रुंदीचं असणं गरजेचं आहे. म्हणजे निंदणी करणं जे आहे ते आपल्याला सोयीचं जाऊ शकतं. मंडळी यानंतर बघणार आहोत लागवडीचा हंगाम. उत्तर भारतात या पिकाची लागवड ऑगस्ट-नोव्हेंबर या दरम्यान करतात. महाराष्ट्रातील हवामान याची लागवड जी आहे ती आपल्याला वर्षभर करता येऊ शकते. पावसाळी हंगामातील अर्थात खरीपातील लागवड जून जुलैमध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण करू शकतो. भाजीचा सतत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं 10-15 दिवसाच्या अंतरानं बी पेरणं गरजेचं आहे. पहाडी प्रदेशात लागवडीचा हंगाम हा एप्रिल-जून असा असतो. तर लागवडीसाठी मुख्य 2 पद्धती आहेत. पिसकटणे किंवा पिसरणे, या पद्धतीमध्ये बी सपाट केलेल्या वाफ्यांमध्ये विखुरलं जातं आणि मातीमध्ये चांगलं मिसळतात, परंतु ही पद्धत उपयुक्त मानली जात नाही. त्यानंतर ओळीमध्ये बी पेरणे ही बी लागवडीची योग्य अशी पद्धत आहे की ज्यामुळे खुरपणी निंदणी आणि पानांची काढणी कापणी जी आहे ते करणं आपल्याला सोपं जाऊ शकतं. त्यासाठी मंडळी 15-20 सेंटीमीटर अंतरावर 1.5-3 सेंटीमीटर खोलीवर पेरतात. जर योग्य ठराविक वापसा आणि उष्णता असेल तर बी साधारणपणे लागवडीनंतर 10 दिवसात उगवते. परंतु जमिनीमध्ये योग्य प्रकारे आर्द्रता नसेल तर हलके पाणी देऊन चांगल्या उगवणीची आपण खात्री देऊ शकतो. मंडळी यानंतर खतं आणि पाण्याच्या संदर्भात बघूयात. पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी लुसलुशीत टवटवीत पानांवर पिकाचे उत्पादन व प्रत अवलंबून असल्यामुळं पालकाच्या पिकाला नत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करून जमिनीत ओलावा राखणंसुद्धा गरजेचं आहे. यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे हेक्टरी 150 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश देणं देखील गरजेचं आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि 1/3 नत्र पेरणीच्या वेळी देणं देखील गरजेचं आहे. उरलेले नत्र 2 समान हप्त्यात विभागून पहिल्या आणि दुसऱ्या कापणीच्या वेळी देणं देखील गरजेचं आहे. आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. उगवण होता 3-4 पाने आल्यानंतर विरळणी करून 2-2 रोपे ठेवणं गरजेचं आहे. वाया गेलेल्या रोपांच्या जागी पुन्हा बिया टाकून घ्याव्यात. आवश्यकतेनुसार निंदणी करावी. पेरणीनंतर लागवड 3-4 आठवड्यांनी खुरपणी करून तण काढून टाकावं. पहिल्या खुरपणीनंतर दुसरी खुरपणी 3 आठवड्यांनी करणं देखील गरजेचं आहे. मंडळी पालकावर जे आहे त्या निळे भुंगेरे मावा आणि पाने खाणाऱ्या आळ्या या किडींचा देखील प्रादुर्भाव आपणास दिसून येतो. त्यासाठी आपले जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्या माध्यमातून उपाययोजना आपण करून घेणं देखील गरजेचं आहे. काढणी आणि विक्रीच्या संदर्भात मंडळी बघूयात. लागवडीपासून सुमारे 3-4 आठवड्यांनी पालक कापणी काढणीस तयार होतो. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15-30 सेंटीमीटर उंचीची झाल्यानंतर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5-7.5 सेंटीमीटर भाग ठेवून वरील भाग खोडून अथवा कापून घ्यावा. त्यानंतर त्यावरील जो खराब किंवा पिवळसर सडकी पाने जी आहेत ती निवडून टाकावीत आणि चांगल्या पानांच्या साधारणपणे 500 ग्रॅमच्या जुड्या पेंढ्या बांधून त्यानंतर दर 15-18 दिवसाच्या अंतरानं त्याची खुडणी करणं देखील आवश्यक आहे. विक्रीच्या संदर्भात बघूयात. काढणीनंतर लगेचच पालक बाजारात पाठवावा, कारण काही तासात तो सुकून देखील जाऊ शकतो. जुड्या उघड्या जागेत रचून वरून झाकून घेऊन किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये अगर पोत्यामध्ये व्यवस्थित रचून विक्रीसाठी पाठवणं देखील गरजेचं आहे. यासाठी आपण शीतग्रहाचा देखील चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. तर मंडळी आपण जर भाजीपाला पिकं घेत असाल तर आणि त्याचं मार्केटिंग जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करणं जमत असेल तर पालक ही भाजी जी आहे, पालेभाजी, ते आपण वर्षभर घेऊ शकतो आणि त्यापासून उत्तम प्रकारचं उत्पादन देखील घेऊ शकतो. त्यासाठी आत्ताच्या बाबी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत, त्याचा देखील अवलंब आपल्या शेतकरी बांधवांनी केल्यास चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला पालक या पालेभाजीपासून मिळू शकतं. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण अनेक पालेभाज्या पिकांच्या लागवडीविषयी देखील आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच माहिती घेत राहणार आहोत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक मास्टरपीस कलाकृती बनलेल्या आहेत. यामध्ये चित्रपटसृष्टीमधील दिग्गज दिग्दर्शकांचा आणि निर्मात्यांचा हात राहिलेला आहे. यात प्रामुख्याने उल्लेख जर आपणास करावायचा असेल तर राज कपूर यांच्यानंतर ग्रेट शोमन ज्यांनी हे बिरुद मिळवलं ते निर्माते दिग्दर्शक होते सुभाष घई. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अत्यंत महत्त्वाचे चित्रपट सुभाष घईंनी दिले. त्याच्यामध्ये आपणास कर्ज असेल, कालीचरण, कर्मा, रामलखन, खलनायक अशा चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. याच मालिकेत त्यांचा बहुचर्चित चित्रपट आला होता, तो म्हणजे 1991 साली प्रदर्शित झालेला चित्रपट सौदागर, ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आणि संस्मरणीय बॉलिवूड पटांमध्ये याची वर्णी लागली. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत 1991 साली प्रदर्शित झालेल्या आणि सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या सौदागर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमांतर्गत सौदागर या 1991 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात सौदागर या 1991 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. या चित्रपटाची कथा हॉलिवूड पट रोमियो ज्युलियट या कथानकावर जरी बेतलेली असली तरी त्याचे सुंदर भारतीयकरण सुभाष घईंनी केले. ही कहाणी सुरू होते दोन मित्रांच्या जीवापाड प्रेमाने आणि संपते दोघांच्या प्रचंड अशा विध्वंसाने. दादावीर आणि राजेश्वर सिंग हे दोन मित्र ज्यांची दोस्ती त्या भागासाठी शपथ आहे, परंतु अनेक गोष्टीत गैरसमज झाल्यानंतर हे दोघेही दूर होतात आणि मित्रत्वाप्रमाणे शत्रुताही तेवढ्याच भावाने निभावतात. परंतु याचा परिणाम त्यांच्या भावी पिढीला भोगावा लागतो. यानंतर हे दोन मित्र कितीही प्रयत्न करतात तरीही विध्वंस थांबवण्यात अपयशी होतात. तरीही प्रेमाची पालवी फुटत राहते, प्रेम नव्याने बहरते अशी सौदागरची कथा होती. आणि हेच कथानक 1991 दशकामध्ये प्रेक्षकांना खूप भावले. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत सौदागर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमांतर्गत सौदागर या 1991 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात 1991 साली प्रदर्शित झालेल्या सौदागर या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. सौदागर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून आले द लेजंडरी स्टार्स म्हणजेच दिलीप कुमार आणि राजकुमार. दिलीप कुमार आणि राजकुमार या चित्रपटा अगोदर पैगाम या 1959 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात एकत्रित दिसले होते. यानंतर या दोघांना एकत्रित आणण्याची खूप मोठी जबाबदारी घई यांच्यावर होती. तरीही हे आव्हान त्यांनी व्यवस्थित पेललं आणि जे दाखवायचं होतं पडद्यावर या दोन कलाकारांच्या माध्यमातून त्यांनी ते पडद्यावर करून दाखवलं. या दोन कलाकारांच्या माध्यमातून अभिनयाची तुफान जुगलबंदी प्रेक्षकांना पाहावयास मिळाली. या चित्रपटातील जबरदस्त डायलॉग यांनीही ही केमिस्ट्री आणखीनच रंगवली. यातच विवेक मुश्रण आणि मनीषा कोयराला यांनीही रंगत आणली. हे दोघेही कलाकार त्यावेळी नवोदित होते. यातूनच अफलातून होता तो अनुपम खेर यांनी रंगवलेला मंधारी. मंधारीचं पात्र आजही लोकांच्या स्मरणात राहिलेलं आहे. या चित्रपटासाठी 37व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सुभाष घई यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार त्यावेळी देण्यात आला. हा चित्रपट सर्वच पातळीवर यशस्वी ठरला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय सौदागर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमांतर्गत सौदागर या 1991 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, सौदागर या चित्रपटातील गीतं आपण ऐकतोय. एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत सौदागरच्या कॅनव्हसवर संगीताचे रंग चढविले संगीतकार जोडी LP अर्थात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. सुभाष घई यांच्या बरोबर ही जोडी कायम हिट राहिलेली आहे. अगदी कर्ज पासून खलनायकपर्यंत सुभाष घई आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीनं लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केलेले आहेत. या चित्रपटानंतर प्रत्येकाला त्यांनी इलू इलू करायला भाग पाडलं. या चित्रपटाची सर्व गीतं लिहिली होती गीतकार आनंद बक्षी यांनी, तर गीतं गायली होती कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण, मोहम्मद अजीज, सुखविंदर सिंग, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. तेव्हा श्रोते हो, आज आपण आनंद घेतोय सौदागर या सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. गल्ली गल्ली

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती हजर झाली आहे पुन्हा. सो दिल से दिलो जान से तुमचं स्वागत करतेय. प्रत्येक एपिसोड आपला खूप जास्त स्पेशल असतो, म्हणजे मराठीमध्ये मराठी संगीतामध्ये ज्या लोकांनी खूप मोठं काम केलंय त्यांची गाणी तर आपण ऐकतोच, पण त्यांच्या आठवणी पण आपण जागवतो. तुम्हाला तर माहिती आहे क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा. आजची आपली थीम सुद्धा खूप जास्त स्पेशल आहे, कारण जो माणूस ज्याच्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे तो अनेकांच्या फेवरेट लिस्ट मध्ये आजही आहे. त्यांची गाणी आपण आजही ऐकतो. आता एक हिंट देऊ का की आज आपण कोणाविषयी बोलणार आहोत आणि कुणाची गाणी ऐकणार आहोत? मनोज कुमार यांचा उपकार सिनेमा तुम्हाला आठवतोय का? म्हणजे आजही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला आवर्जून कानावर पडणार गाणं म्हणजे मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. हा जो आवाज होता तो आवाज होता अर्थात महेंद्र कपूर यांचा. इतका जोशपूर्ण, इतका एनर्जेटिक आवाज आय थिंक आतापर्यंत सिनेसृष्टीमध्ये झालेला नाहीये. तो काळ ज्या आवाजाने गाजवला अर्थात ते महेंद्र कपूर. त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत, कारण हिंदीमध्ये त्यांनी अनेक गाणी गायली असली तरीही मराठीमधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कौतुकास्पद आहे. त्यामुळं आजची आपली थीम आहे महेंद्र कपूर स्पेशल. ऐकत रहा रेडिओ त्रेणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि पहिलंच गाणं येत आहे तुमच्या भेटीला जे आहे एकदम सुपर डुपर हिट. बोट लावीन तिथं गुदगुल्या या सिनेमातलं हे गाणं आहे. 1978 साली हा सिनेमा आलेला होता आणि दादा कोंडकेंचा सिनेमा, त्यामुळं तो सुपर हिट आणि त्यातली गाणीही सुपर हिट. पण या गाण्यामधली गंमत अशी आहे की दादा कोंडके जेव्हा शिकारीला गेले होते तेव्हा चांगला जोरात पाऊस आला आणि पानावर पडणारं पाणी बघून त्यांना सुचलं की ढगाला लागली कळ. आणि दादांनी हे गाणं गाण्यासाठी सुद्धा तसाच आवाज शोधला जो दादांना शोभेल. त्यामुळं सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची या सुपरहिट गाण्यानं. ऐकत रहा.
2: जसा जीवात जीव घुटमळ तसं पीर्तीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ, ढगाला लागली कळ, पाणी

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि तुम्ही म्हणाल, प्रगती आज तू जरा जास्तच खुलली आहे, म्हणजे जास्तच एक्साइटेड झालीयस आणि जास्त एनर्जीनी बोलतेय. त्याचं कारणही तसंच आहे, कारण आजची आपली थीमही महेंद्र कपूर स्पेशल आहे. गालावरची खळी तुझ्या, राम राम गंगाराम या सिनेमातलं हे गाणं होतं. 1977 साली हा सिनेमा आलेला होता. पण हे गाणं ऐकून माझी खळी तर खुलली आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल नक्कीच ब्रॉड झालं असेल. सो महेंद्र कपूर यांचा हा आवाज होता. मगाशीच मी सांगितलं तसं, मराठीतला दादा कोंडकेंचा आवाज म्हणून महेंद्र कपूर यांची ओळख झाली होती. मी तर त्यांना रॉकस्टारच म्हणेन. म्हणजे आत्ताच्या घडीला जी गाणी आपण ऐकतो, जी रॉकिंग असतात, पपी असतात, तशी गाणी त्या काळी ज्या गायकानं रुजवली आणि जो त्यावेळेच्या यूथचा फेवरेट लिस्टमध्ये जाऊन बसला, असा हा आवाज म्हणजे महेंद्र कपूर यांचा. प्रेम गीत म्हणू नका, गझल म्हणू नका, भजन म्हणू नका, कव्वाली म्हणू नका, अहो सगळ्याच गाण्यांचे जॉनर या गळ्याला वश होते. अनेक भाषांमध्ये त्यांनी विविध गाणी गायली आहेत, पण मराठीमध्ये दादा कोंडकेंसाठी त्यांनी गायलेलं प्रत्येक आणि प्रत्येक गाणं हे हिट ठरले. आणि म्हणूनच पुढचं गाणं सुद्धा दादा कोंडकेंच्या सिनेमातलं आणि ते गाणं सुद्धा सुपरहिट, मला एक चानस हवा. महेंद्र कपूर या दिग्गज गायकाविषयी बोलण्याचा मला एक जो काही चानस दिलेला आहे, त्या चानसचा मी पुरेपूर वापर करून घेणार आहे आणि तुमच्याशी या गायकाबद्दल गप्पा मारणार आहे. पण सगळ्यात आधी राम लक्ष्मण यांचं म्युझिक असलेलं, दादा कोंडकेंचे शब्द असलेलं हे गाणं येत आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मधून, मला एक चानस हवा.

0: त्या जीवा पिरतीचा ठेवा रानात आणलाय रान मेवा
1: मला दावा
0: आधी मला एक चानस हवा देतो रान मेवा पर मला एक चानस हवा देतो रान मेवा अग मला एक चानस हवा।

कारुण्य तुझ में थाम गदा सा।

सुन कहो बस सुन कहो ये संतेला अनमा हिम चा हलवा दे तो तुला गपोरी माहिम चा हलवा दे तो तुला।

राम हे लता इश्क हता ए चंबाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे लता इश्क हता ए

आह क्या बात है, गंगू तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा आयटम बाम. हे शब्द कुणाला सुचू शकतात असं तुम्हाला वाटत असेल, पण हे शब्द ज्यांच्या डोक्यातून आले त्यांचं नाव होतं राजेश मुजुमदार. यांनी हे लिरिक्स केले होते आणि यावरून सांगायची गरज आहे का की हे दादा कोंडकेंच्या सिनेमातलं होतं. जिथे मराठीचे दादा अर्थात दादा कोंडके आहेत, जिथे आहे दादांचा सिनेमा, तिथे नक्कीच भेटतील सुपर हिट गाणी आणि दादांचा मराठीमधील आवाज, तो म्हणजे आपले महेंद्र कपूर. त्यावेळेच्या युथला अट्रॅक्ट करणारी सारीच गाणी महेंद्र कपूर यांनी गायली. त्यांचा आवाज वेगळा होता, त्यात एनर्जी तर होतीच पण वैविध्य सुद्धा होतं. म्हणजे एकीकडे दादा कोंडकेंच्या सिनेमातली गाणी गाताना आपल्याला महेंद्र कपूर दिसायचे, तर दुसरीकडे रोमॅन्टिक किंवा सॅड जॉनरही ते तितक्याच उत्तमरित्या हाताळायचे. सुरांच्या या जादूगाराला सारं काही वश होतं. याच नोटवरती पुढचं गाणं घेऊन येते, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. आता हे गाणं आहे मराठीतलं युगुल गीत असंच म्हणावं लागेल. भावना कशा व्यक्त कराव्यात त्या काळात, त्या कशा व्यक्त केल्या जायच्या हे सांगणारं हे गाणं आहे. खरं तर महेंद्र कपूर यांच्याविषयी बोलायला गेलं तर हे हिंदी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व तर होतंच, इतर भाषेतही त्यांनी गाणी गायली, पण जेव्हा जेव्हा मराठी गाणी गायचे तेव्हा ते कुठंही नॉन मराठी असतील असं वाटलं नाही. गाणं गाण्याआधी त्या गाण्याचा संपूर्ण अभ्यास ते करायचे, त्या गाण्यामागचा अर्थ ते समजून घ्यायचे, गाणं कोणावरती चित्रित केलं जाणार आहे हे दिग्दर्शकांशी बोलून कोणता आवाज लावायचा आहे हे सारं काही बघून व्यवस्थित अभ्यास करून कायमच महेंद्र कपूर गाणी गायचे. खरं तर लहानपणापासूनच त्यांचा संगीताकडे ओढा खूप जास्त होता. जेव्हा त्यांचं कुटुंब मुंबईत आलं तेव्हापासून महेंद्र कपूर यांच्या करिअरची नैया चलपडी असं म्हणता येईल. पण मग ते शाळेत कसे होते, त्यांनी पहिलं गाणं कुठलं गायलं, हिंदीत म्हणजे बॉलिवूडमध्ये त्यांना गायची संधी कधी मिळाली, सगळं सांगणार आहे आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. पण थोड्याच वेळात त्याआधी आत्ताच सांगितलेलं गाणं येते तुमच्या भेटीला, जे आहे अत्यंत रोमॅन्टिक. सो हरवून जाऊया, आठवणीत रमून जाऊया त्यांच्या किंवा तिच्या सोबतच्या. पण ऐकत रहा आरजे प्रगती सोबत क्लासिक रेडिओ शो.

आय हाय हाय मर जावा असंच होतं गाणं. आपण जेव्हा जेव्हा हे ऐकतो तेव्हा धुंदी तर गाऊ मस्ती तर राहू छेडी तर जाऊ आज प्रीत साजना. वा वा वा हा जो काही आवाज आहे आवाजाची जी काही धुंदी नशा चढते ना की काय सांगावं. अर्थात आशा भोसले महेंद्र कपूर यांनी या गाण्याला आवाज दिलेला आहे. जगदीश खेबुडकर यांचे शब्द होते आणि यन दत्त यांचं म्युझिक होतं. बाळा गाऊ कशी अंगाई हा सिनेमा. इतकी वर्ष या सिनेमाला होऊन सुद्धा ही गाणी ऐकल्यानंतर जो इम्पॅक्ट या गाण्याचा आपल्यावर पडतो ना बापरे. हा इम्पॅक्ट मोजणारा कॅल्क्युलेटर अजूनही कोणीही बनवलेला नाहीये आणि म्हणूनच ही गाणी खऱ्या अर्थानं एव्हरग्रीन आहेत. आजचा आपला शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. सो महेंद्र कपूर नेमके कुठले. खरं तर 9 जानेवारी 1934 यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म एका व्यापारी घरात झाला होता पण त्यांना व्यवसायात अजिबात इंटरेस्ट नव्हता. लहानपणापासूनच गीतं संगीताकडे त्यांचा खूप मोठा कल होता, खूप इंटरेस्ट होता. त्यांचं कुटुंब जेव्हा मुंबईत आलं तेव्हा महेंद्र कपूर यांना एक नवी दिशा मिळाली. त्यांना कळलं की या मार्गावरती संघर्ष करावा लागणार आहे. पण संघर्ष करायची मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. शाळेत असताना सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतले आणि त्यांच्या गोड आवाजानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. सेंट झेव्हिनियर्स मधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. संगीताचं शिक्षण त्यांनी पंडित तुलसीराम शर्मा, उस्ताद निया सहमत, मनोहर पोद्दार, फैयाज अहमद अशा या मातब्बरांकडून घेतलं. कॉलेज लाईफमध्ये असताना त्यांच्या आवाजाची चर्चा सगळीकडे सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो सिनेमासाठी गाण्याचा. हा सिनेमा होता मदमस्त. या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदाच त्यांचा आवाज दिला आणि मग उनके करिअर की नाही चल पडी. मात्र महेंद्र कपूर यांच्या करिअरच्या वाटचालीमधल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसलेल्या मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. पण त्याआधी पुढचं गाणं घेऊन येते. मगाशीच सांगितलं तसं महेंद्र कपूर यांनी सगळे जॉनर्स जे होते ते एक्सप्लोअर केले. त्यांनी दादा कोंडकेंना आवाज दिला, त्यांनी रोमॅन्टिक गीतं गायली आणि हो हा खेळ सावल्यांचा सारखं गाणं सुद्धा त्यांनीच गायले. हृदयनाथ मंगेशकरांचं म्युझिक तर सुधीर मोगे यांचे शब्द ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे अप्रतिम गाणं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. अंजनीच्या सुता हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. हे सुपरहिट गाणं होतं, सुपरहिट सिनेमातलं. सिनेमाचं नाव होतं तुमचं आमचं जमलं, आणि हे गाणं सुद्धा भलतंच जमलं होतं, कारण दादा कोंडकेंचे शब्द, राम लक्ष्मण यांचं म्युझिक आणि आवाज अर्थात महेंद्र कपूर यांचा. आजचा क्लासिक रेडिओ शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. मगाशीच सांगितलं तसं, दादा कोंडके यांचं प्रत्येक गाणं दादांचा आवाज म्हणजे महेंद्र कपूर बनले होते. स्वतः नॉन मराठी असून देखील मराठी गाणी ते ज्या अंदाजानं गायचे की आय हाय हाय क्या बात है, तुमच्या तोंडातून बाहेर पडणारच. पुढचं गाणं सुद्धा आहे दादा कोंडके यांच्या सिनेमातलं, राम राम गंगाराम हे सिनेमाचं नाव, आणि मोर हो गंगूबाई उषा मंगेशकर यांच्या बरोबर सुद्धा महेंद्र कपूर यांनी अनेक गाणी गायलेली आहेत. उषा मंगेशकर, महेंद्र कपूर आणि राम लक्ष्मण या त्रिकुटांनी सिने इंडस्ट्रीला जी काही गाणी दिलेली आहेत त्याबद्दल काय बोलणार. आत्ताची यंग पिढी सुद्धा याच गाण्यांचे अनेकदा रिमिक्स करून गाताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटी जुनं ते सोनं असं म्हणतात ना, आणि ते अगदी खरंय. ही गाणी कितीही जुनी झाली तरीही क्लासिक रेडिओ शो मध्ये ती आपण ऐकतोय तेव्हा आपण एका वेगळ्याच काळात एका वेगळ्याच दुनियेत पोहोचतो, आणि या कलाकारांच्या आवाजाची जादू आजही टिकून आहे. 2008 साली आपल्याला सोडून महेंद्र कपूर निघून गेले असले, ही त्यांच्या गाण्यातून त्यांची जी काही एनर्जी आहे, त्यांचा जो काही जोश आहे आणि त्यांचा जो काही आवाज आहे तो आपल्याला काळजाला आजही भिडतो. हो ना, याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं. पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगतीसोबत.

0: पहली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे ना, पहली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे।
1: आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्यामुळे तुम्ही एकही एपिसोड मिस करणार नाहीत। वेलकम बॅक, मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत क्लासिक रेडिओ शो मध्ये। जसे की मगाशी पासून मी सांगतेय की दादा कोंडकेंचा मराठी सिनेसृष्टीतला आवाज म्हणजे महेंद्र कपूर। त्यांच्या अनेक सिनेमांसाठी महेंद्र कपूर यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत आणि त्यातलं प्रत्येक आणि प्रत्येक गाणं हे सुपरहिट आहे। आत्ताच आपण ऐकलेलं गाणं होतं शंभराची नोट, जे खऱ्या अर्थानं शंभर नंबरी होतं, हो ना। बोट लावीन तिथं गुदगुल्या हे ज्यांच्या सिनेमाचं नाव असू शकतं ते दादा कोंडके, आणि राम लक्ष्मण यांचं म्युझिक होतं। आज आपण बोलत आहोत महेंद्र कपूर यांच्याविषयी। त्यांची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला सांगितलं। त्यांच्या नशिबात ते कॉलेजमध्ये असतानाच त्यांची सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांनी पहिल्या सिनेमासाठी आवाज दिला। मदमस्त हे सिनेमाचं नाव होतं। यासाठी पहिल्यांदा त्यांनी पार्श्वगायन केलं। प्रेम गीत म्हणू नका, गझल म्हणू नका, भजन कव्वाली सारखे प्रकारही त्यांनी अत्यंत सहजरित्या गायले आणि सगळ्याच रसिकांच्या मनावर मोहिनी घातली। तसं जर विचार केला तर हिंदी सिनेमातलं, हिंदी इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी अनेक दिग्गज गाजत असताना त्यांची एंट्री झाली हे खरं तर त्यांच्या दृष्टीनं दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल। आणि त्यामुळं की काय असंही वाटतं की महेंद्र कपूर यांच्या प्रतिभेला इतकासा न्याय मिळाला नाही। त्यांनी गायलेली गाणी जरी प्रसिद्ध झाली असली तरीही त्यांना इतरांच्या तुलनेत थोडी कमीच प्रसिद्धी मिळाली। तरी देखील एवढ्या स्पर्धेत त्यांनी आपल्या आवाजाची जी काही जादू कायम राखली। केवळ हिंदीच नव्हे तर अनेक भाषात त्यांनी गाणी गायली आणि महेंद्र कपूर हे असे गायक होते त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 3 वेळेला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता। सो हे ना ये बढिया बात। याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं। उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचं हे डुएट सॉन्ग आहे अग इमला। आली अंगावर हा सिनेमा, तर सिनेमा दादा कोंडकेंचा। ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं।
2: आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारे कामा कारवा।
3: अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला, अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला। आता बोंबला

0: कोंबला अगं इमला तुझा माझा जोडा भारी जमला
1: माझा रूप पाहिलं तुला

यमला तू जमा जा जोड़ा भारी जमला।

सजनी ग भुललो मी हे गाणं आपण आत्ताच ऐकलंय आणि ज्यांच्या आवाजावरती आजही आपण सारे भूलतो तो आवाज अर्थात महेंद्र कपूर यांचा. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. भेंगरे या सिनेमातलं हे गाणं होतं. बाळ पळसुले यांनी या गाण्याचं म्युझिक केलं होतं तर जगदीश खेबुडकर यांचं शब्द. मगाशीच मी सांगितलं महेंद्र कपूर यांचं दुर्दैव इतकंच वाटतं की हिंदी सिने इंडस्ट्रीमध्ये प्लेबॅक सिंगरची मोनोपोली होती. जेव्हा काही आवाज ऑलरेडी गाजत होते नेमक्या त्याच काळात महेंद्र कपूर यांची एंट्री झाली आणि त्यामुळं त्यांच्या प्रतिभेला न्याय मिळाला नाही असं मलाच नाही तर अनेक महेंद्र कपूर यांच्या चाहत्यांना सुद्धा वाटतं. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांसारख्या गायकांमुळं महेंद्र कपूर यांना गायची संधी कमी मिळाली. तरीही एवढ्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. अनेक जण असंही म्हणतात की रफी साहेबांमुळं महेंद्र कपूर यांची कारकीर्द बहरू शकली नाही. पण महेंद्र कपूर कधी लाईमलाईट मध्ये आले तुम्हाला माहितीये का? प्रसिद्धीच्या झोतात आले बी आर चोप्रा. संगीतकार रवी, महेंद्र कपूर या त्रिवेणीनं अनेक यादगार गीतं गायली आहेत. मनोज कुमार यांच्या उपकार, पूरब और पश्चिम, क्रांती यासारखे अनेक सिनेमे सुपरहिट होण्यामागं महेंद्र कपूर यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. या सिनेमामध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपर गीतं आजही हिट आहेत जी आपण आजही ऐकतो. मेरे देश की धरती असू दे, मेरा रंग दे बसंती चोला असू दे अशी अनेक गाणी महेंद्र कपूर यांनीच तर दिली आहेत. महेंद्र कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्यांसाठी आवाज दिला. त्यांचा आवाज रफी साहेबांशी मिळता जुळता होता पण तरी देखील त्यांनी आपल्या आवाजाची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. महेंद्र कपूर यांची लोकप्रियता आजही कायम आहे त्यामुळं आज जरी ते आपल्यात नसले तरी गाण्याच्या रूपानं ते सुपरहिट आहेत. हो ना, सिने इंडस्ट्रीत केलेल्या त्यांच्या आजवरच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी माझा आणि रेडिओ तेरणाचा मानाचा सलाम. सिने इंडस्ट्रीला हा आवाजाचा जादूगार कायमच आपल्या गाण्याच्या रूपानं आपल्या सोबत राहील यात काही शंकाच नाही. याच नोटवरती घेऊन येते आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मधलं शेवटचं गाणं. लवकरच पुन्हा भेटूया नव्या थीमसह आणि जुन्या गाण्यांच्या नव्या आठवणींसह. सो ऐकत रहा क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. आता वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणायची, पण एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर आम्हाला नक्की व्हॉट्सअप करून सांगा, कारण अशी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत. पण क्लासिक रेडिओ शो मध्ये मराठीतली अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत, त्यामुळं व्हॉट्सअप करून आम्हाला नक्की सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. सो कनेक्ट राहूयात.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो. अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपलं शिक्षण घेतलेलं असतं आणि पुढे आपल्या आयुष्यामध्ये यशाच्या मार्गक्रमणामध्ये असताना त्यांना अनेक अनुभव येत असतात, अप अँड डाऊन्स असतात. तर अशाच पद्धतीने आपण जाणून घेत असतो अशा विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, जेणेकरून आपल्याला काही ना काही ते त्यातून मुद्दे मिळतील आणि त्या पद्धतीने आपल्यालाही पुढे जाता येईल. आपल्या समवेत आहेत आता श्री नागेश देवकाते, त्यांना आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. नागेश देवकाते यांनी 2013-14 तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला होते. ते मूळतः राहणारे मंगळवेढा येथील आहेत आणि आता सध्या ते वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून चिखली या ठिकाणी, चिखली पुणे या ठिकाणी इंडस्ट्री चालवतात. तेव्हा आपण नागेश देवकाते यांचा हा जो जीवन प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत. नागेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
2: थँक्यू, नमस्कार.
1: नागेशजी, जसं आता मी सांगितलं की 2013-14 आपण तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला या ठिकाणी होतात, पण एक असा विषय आहे की आपण आपलं इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते पूर्ण करू शकला नाही, तर ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण किमान आपले 3-4 वर्ष जे इथले तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले होते ते कसे गेले आणि आता ज्यावेळेस तुम्ही एखादी इंडस्ट्री चालवताय तर त्यासाठी मग हे बॅरियर आलं नाही का की इंजिनिअरिंग कम्प्लीट करणं किंवा नाही करणं? आणि याच माध्यमातून जे ऐकणारे सर्व युवा वर्ग असणार आहे त्यांना पण एक गोष्ट लक्षात येईल की माणसाला यशस्वी होण्यासाठी नेमकं काय लागतं. तेव्हा सर्वप्रथम तर आपलं स्वागत. आणि आपण म्हणजे साधारणतः 7-8-9 वर्षानंतर पहिल्यांदाच येत आहे तेरणा कॉलेजमध्ये?
2: बऱ्याच वर्षानंतर होते. मी तुम्ही पास आउट झाल्यानंतर ज्यावेळेस मी सोडलं कॉलेज त्याच्यानंतर पहिल्यांदा चालू आहे.
1: बर बर, तुम्हाला काय म्हणजे तुमचं फर्स्ट इम्प्रेशन?
2: म्हणजे पहिलं तर इम्प्रेशन भरून आलं होतं की इतके वर्ष इथं आम्ही स्पेंड केले होते, बराच एन्जॉय केला होता, एज्युकेशन होतं, स्पोर्ट्स मध्ये होतो, बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी मध्ये आम्ही स्टाफ होता. त्यांना बघून एक भारावून आलो होतो पहिल्यांदा. पहिल्यांदा आम्ही तर पहिले एक राऊंड मारला, पूर्ण कॉलेजमध्ये राऊंड मारला, स्टाफशी भेटलो, जे आमचे गुरु होते त्यांनी आम्हाला खूप साथ दिली होती, काही गोष्टी सांगितल्या होत्या आयुष्यामधले की बाबा नाही तुम्ही असं करा असं करा, त्या गोष्टी बऱ्याच म्हणजे त्या सगळ्या गोष्टी परत रिमाइंड झाल्या, सगळ्या रिकॉल झाल्या सगळ्या.
1: तुम्ही मूळता मंगळवेढ्याचे राहणार म्हटलं?
2: मूळचे मंगळवेढ्याचे.
1: आता मंगळवेढा म्हणजे काय, तिकडे थोडस बाबतीत सांगा.
2: मंगळवेढा म्हणलं तर संतांची भूमी. म्हणजे महाराष्ट्रात एका शहरामध्ये 7 संत आहेत तर ते मंगळवेढा.
1: अच्छा.
2: म्हणजे ज्या काळामध्ये दामाजी संत, जे दामाजी पंत म्हणून जे आहेत ते प्रसिद्ध संत होते, त्यांनी धान्याचं कोठार दुष्काळामध्ये रिकामं करून दिलं होतं. अशी ती एक भूमी आहे. ज्वारी महाराष्ट्रात चांगली पिकते, महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी जिकडे जिकडे ज्वारी चांगली पिकते त्यापैकी ते. आणि एक नदीचा पण भाग आहे, सदन भाग आहे, ऊस शेती खूप चांगली आहे, साखर कारखाने भरपूर आहेत त्या एरियामध्ये.
1: अच्छा.
2: त्यामुळे सदन भाग आहे बऱ्यापैकी, असं म्हणू शकतो की सदन भाग आहे.
1: अच्छा. मग तुम्ही तिथं मंगळवेढामध्ये तुमचं सगळं जीवन गेलेलं आहे का, शालेय शिक्षण वगैरे बाकी?
2: शालेय शिक्षण माझं तसं मंगळवेढ्यात नाही झालं. माझं एक 9th मी मंगळवेढ्यात होतो, 10th पंढरपूर, परत सोलापूर, काही काळामध्ये पुण्यासाठी पुण्याकडे, असं म्हणजे माझं बऱ्याच ठिकाणी झालं असं, 1-2 वर्ष इकडे, 2 वर्ष इकडे असं.
1: बर. मग आता असं लहानपणापासून जसं तुम्ही म्हटलात की तुमचं शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झालं, असं काय तुमचं एम होतं इंजिनिअरिंग करण्याचं किंवा असं काही वेगळं?
2: नाही, तसं एम वगैरे काही नव्हतं. म्हणजे मी तसं बघितलं तर अपघाताने इंजिनिअरिंगला सगळे बोलतात, म्हणजे माझी फॅमिली सदन फॅमिली, पण एज्युकेशनच्या बाबतीमध्ये म्हटलं तर तसं काही नव्हतं. म्हणजे वडील खूप कमी शिकलेले होते, आई अंगठे बहादूर म्हणजे हाऊस वाईफ वगैरे होती, पण शिक्षणाकडे कल खूप होता. आईच्या जे फॅमिली होती तिकडे एज्युकेशनचा खूप हे आहे. म्हणजे माझं जे आजोबांचं जे गाव आहे ते पूर्ण बऱ्यापैकी 25-30 डॉक्टर आहे तिकडे.
1: अरे बापरे.
2: त्यामुळे आईचा कल होता की शिक्षणाकडे, वडिलांचा कल शिक्षणाकडे. वडिलांनी कसं की आम्ही जसं मोठं होत गेलो, 10th वगैरे गेलो, तर मग आईला वगैरे सिटीमध्ये ठेवून, माझ्या 2 बहिणी एक लहान भाऊ होता, सगळ्यांना बाहेर शिकायला वगैरे. माझ्या लहान भावाला तो मला वाटतं 5th असतानाच उस्मानाबादला शाळेला घातलं होतं, छत्रपतीमध्ये. तो तिकडे हॉस्टेल होता आणि मी इकडे होतो.
1: अच्छा.
2: असं म्हणजे तो एक शिक्षणाचा कल होता की बाबा चला अजून मुलांनी शिकायला पाहिजे असा एक कल होता. त्यामुळं इंजिनिअरिंगला यायचं म्हणजे की चला, त्यावेळेस इंजिनिअरिंगचं असं होतं की खूप मार्केटमध्ये होती, क्रेज होती, आणि वडील म्हणले चला इंजिनिअरिंगला घेऊन टाकू. मी त्यावेळेस इंजिनिअरिंगला आलो. तसा आमचा व्यवसाय होता ट्रान्सपोर्टचा, थोडंसं मेकॅनिकल रिलेटेडच काही गोष्टी आमच्या घरात त्या वावरल्या जायच्या, त्यातून मेकॅनिकल ब्रँच घेतली. मग मी पहिला एक तर डिप्लोमा कंप्लीट केला होता, डिप्लोमा करून मी इकडं
1: इंजिनिअरिंग
2: पॉलिटेक्निक झालं होतं माझं.
1: मी
2: तर सेकंड इयरला घेतलं, सेकंड इयर, थर्ड इयर चालू होतं माझं. थर्ड इयरमध्ये मला एक चांगला जॉब मिळाला. म्हणजे मी म्हणजे मी एक वर्ष जॉब केला होता अगोदर डिप्लोमा नंतर. त्या काळामध्ये मला एका माझ्या सिनियर्सनी बोलवून घेतलं आणि मला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. त्यामुळे मला इकडे मी येऊन एक्झाम पण देत होतो मधून सरांच्या सहकार्याने वगैरे. थोडस बऱ्याच स्टाफचं सहकार्य होतं, म्हणजे गुरुजन आहेत, वाघ सर असतील, लिंगे सर असतील, देशमुख सर असतील. बरं आता काही बरेच स्टाफ नाही येत आता, पण या सगळ्यांनी सहकार्य केलं की मी सांगितलं जॉब करतोय मी असं तसं. मग मला एक चांगली अपॉर्च्युनिटी होती, मला म्हणजे मला अर्न करायचं म्हणून ते करायचं होतं असं काही नव्हतं ते, पण मला एक अपॉर्च्युनिटी होती आणि मला ग्रोथ तिथून मिळाली माझी. पण मला माहिती होतं की हीच माझा टर्निंग पॉईंट आहे माझ्या लाईफचा. त्यामुळे मी थोडंसं म्हणलं की थर्ड मधून नाही पुढे झालं तरी कदाचित चालू शकेल असं वाटतं की आता मी आहे व्यवस्थित आहे त्या ह्याच्यामध्ये. पण एज्युकेशन पूर्ण झालं असतं तर मला अजून एक माझी माझ्या ह्याच्यामध्ये एक डिग्री अजून प्रोफाईलमध्ये हे झालं असतं.
1: मग तुमचा पॉलिटेक्निक कुठं झालं? आणि
2: माझं एसपीएम पॉलिटेक्निक म्हणून झालं, कुमटे म्हणून सोलापूर मध्ये आहे. आता जे सध्या बीएमआयटी आहे त्यांची पहिलं कॉलेज म्हणजे ते.
1: बरं, मग तुम्ही ज्यावेळेस इथं सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस तुम्हाला इथलं कसं तेरणा इंजिनियरिंग कॉलेजचं तुम्हाला अवतरण कसं?
2: वाघ सरांचे जे वाघ सर आहेत माझे मामा आणि वाघ सरांचे वडील हे मित्र.
1: बरं,
2: मग त्यांनी सहज जे मी ऍडमिशनसाठी बघत होतो, माझी बहीण आणि आम्ही दोघं एकत्र करायचा प्लान चालला होता. पण तिचं असं झालं की माझा नंबर दुसरीकडे लागला, मला जिकडे जायचं नव्हतं, आणि बहिणीचा नंबर सातारला लागला. पण ते घरापासून थोडंसं आम्हाला बरं होतं, जवळ होतं, म्हणून म्हणजे वडील म्हणले तिला तिकडे घेऊ, तुला बघू दुसरीकडे कुठेतरी. मग तेवढ्या तिकडे फोन झाल्यानंतर, निरोप मिळाल्यानंतर ते आम्हाला कळलं की इथे ऍडमिशन चालू आहेत, मग आम्ही इथे ऍडमिशन घेतलं.
1: मग तुम्हाला पॉलिटेक्निकच्या बेसवर जो जॉब भेटला आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे इंजिनिअरिंग पण करत होतात, पण ते समजा कम्प्लीट नाही होऊ शकलं, तर तुम्हाला तो जॉब कसा भेटला, तिथला एक्सपिरियन्स कसा?
2: माझे सिनियर होते, एक वर्ष जॉब करत होते, त्यावेळेस एक कन्सल्टंट होते. ते ऍक्च्युली एका जर्मन कंपनीचे एक्स एमडी होते, रिटायर झाले होते, ते टेक्निकल सपोर्टसाठी त्या कंपनीत येत होते. मग त्याने एक चांगली अपॉर्च्युनिटी मला सांगितली एका कंपनीमध्ये की तू इकडे बघ. कारण की माझं कसं होतं की माझा असं नेहमी विचार असतो की मी एकाच पर्टिक्युलर फील्डमध्ये नाही करायचं मला. म्हणजे मी काही वेळेस क्वालिटीमध्ये काम केलं, प्रोडक्शनमध्ये केलं, परचेसमध्ये केलं, व्हेंडर डेव्हलपमेंटला केलं, मला असं वेगवेगळं करायचं होतं, जेणेकरून माझा प्लान हा व्यवसायाचाच होता. मग त्यामुळे तिथं बरीच व्हरायटी होती त्या कंपनीमध्ये. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जो सेटअप होता त्यांचा, सीएनसी होतं, व्हीएमसी मशीनिंग होतं, प्लस बऱ्याच प्रोसेस ज्या ऍक्च्युली मेकॅनिकल पार्ट मॅन्युफॅक्चरिंग ज्या बऱ्याच प्रोसेस लागतात त्या बऱ्याच प्रोसेस तिथं इनहाऊस होत होत्या. त्यामुळे मला एक वाटलं की बाबा नाही, आता आपल्याला ह्या प्रोसेस सगळ्या शिकायला मिळू शकतो तर आपण इथं कंटिन्यू करायला पाहिजे, आणि मी तसा डिसिजन घेतला.
1: अच्छा, मग हा जो तुमचा जॉब होता तो तुम्हाला कधी भेटलेला होता आणि किती वर्ष तुम्ही अशा पद्धतीने जॉब?
2: मी 3 वर्ष केला तिथं.
1: अच्छा, म्हणजे हे तुम्ही 2013-14
2: 11-12 केला.
1: 11-12 दरम्यान तुम्हाला जॉब भेटला. अच्छा, मग 11-12 ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जॉब केला आणि नंतर मग तुम्हाला असं कधी तुमच्या माइंडमध्ये आलं की तुम्हाला स्वतःची कंपनी टाकायला
2: पाहिजे? मला तसं मी 2017 आलो होतो.
1: बरं,
2: 2017 मी प्लांट पण चालू केला.
1: अच्छा,
2: एक पार्टनरशिपमध्ये प्लांट चालू केला, पण काही दुर्दैवाने म्हणा किंवा त्यांच्यामध्ये माझं काही जुळलं नसेल किंवा माझे काही चूक असेल किंवा इव्हन त्यांच्या काही चूक असते, आम्ही एक साधारण 6 महिन्यामध्ये ते बंद केलं. आम्ही त्यावेळेस 30-40 लाख रुपयाच्या ऑर्डर्स केल्या होत्या, पण त्यावेळून आम्हाला वाटलं की आपण इथं कंटिन्यू नाही जाऊ शकणार आहे, मग आपण थांबलं पाहिजे. मग एक तर रिलेशन स्पॉईल नव्हतं करायचं, माझ्या मित्रांचे भाऊजीच होते, त्यामुळे त्यांच्यावरती सिनियर होते माझ्यापेक्षा खूप, त्यांचं ऑलरेडी प्लांट वगैरे सगळं होतं, त्यामध्येच मी ॲज अ पार्टनर म्हणून जॉईन झालो आणि प्रयत्न केला, पण ते सक्सेस नाही होऊ शकलं माझ्याकडून, किंवा काही माझ्या चुका असतील किंवा आता त्यांच्या असतील ते भाग नंतरच आहे, पण सक्सेस नाही होऊ शकलं. मी बंद केलं, परत मी एका जर्मन कंपनीमध्ये जॉईन झालो ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर आणि आफ्टर सेल्सला. त्यामध्ये मला एक थोडंसं कस्टमरच्या एंडला थोडंसं जास्त अप्रोच मिळाला, तिकडून मला आलं की मी आत्ता चालू करू शकतो.
1: बरं,
2: मला चालू करायचंच होतं, मी तिथून तो ठरवलं आणि मी 20 चालू केलं. आफ्टर कोविड मी चालू केली कंपनी.
1: अच्छा, नाही पण तुम्ही साधारणतः 11-12 तुम्हाला जॉब लागलेला होता, म्हणजे तशा अर्थानं पाहिलं गेलं तर एक सेक्युअर जॉब असं म्हणू शकतो की पॉलिटेक्निकच्या बेसवर, आणि तुमच्या घरची पण परिस्थिती सधन होती असं म्हटलं, तुम्ही आरामशीर जगू शकला असतात ना?
2: नाही, तसं नाही, स्वतःच काहीतरी अस्तित्व असायला हवं ना. ठीक आहे, सदन आहे म्हणून आपण त्याच्यावरती हे न करण्यापेक्षा, आता माझ्या वडिलांची फील्ड वेगळी
1: आहे,
2: त्यांच्या शेती, ट्रान्सपोर्ट, वीटभट्टी असं व्यवसाय आहेत, पण मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं होतं, माझं अस्तित्व असायलाच हवं ना काहीतरी, त्यासाठी मग वेगळ्या माझ्या फील्डमध्ये आलो तुम्ही.
1: अच्छा अच्छा अच्छा, मग ही जी तुमची कंपनी आहे वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून, तर हे वायबेक्स मशीन्स म्हणजे काय नेमकं, म्हणजे अर्थात मेकॅनिकल क्षेत्र रिलेटेड मशीन्स हा शब्द म्हटलं?
2: येस, टोटल मेकॅनिकल प्रोडक्ट आहेत हे. फाउंड्री ज्या फाउंड्रीज इंडस्ट्री आहे आपल्यामध्ये, इंडियामध्ये आहे, आउट ऑफ इंडियामध्ये आहे, प्लस स्टील प्लांट म्हणजे स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या लोखंड बनवणाऱ्या कंपन्या आहेत, आपण सगळ्यांना जरी बऱ्यापैकी टाटा आणि जिंदाल नावं माहीत असतात, पण बऱ्यापैकी खूप कंपन्याज आहेत की स्टील बनवतात, त्याला एक वायब्रो फीडर लागतो. म्हणजे जे फर्नेस असते ते तिथं 1500-1600 डिग्री टेम्परेचर असतं, तुम्ही मॅन्युअल स्क्रॅप टाकू शकत नाही. तिथं एक व्हायब्रोमीटर माझं असं एक मशीन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 2 टनापासून ते 30 टन पर्यंत स्क्रॅप तुम्ही त्याच्या मशीनमध्ये माझ्या मशीनमध्ये टाकू शकता. आणि ते तुम्ही बाय एक पेंडंट असतो, पेंडंट थ्रू तुम्ही एक पर्टिक्युलर डिस्टन्सवरती उभारून माझी मशीन ऑपरेट करू शकता.
1: अच्छा, ओके.
2: त्यातनं काय होतं, एकतरी तुम्हाला ते हीट्स इतके असतात तिथे, इतकी हीट आणि टेम्परेचर वगैरे असतं की तुम्ही जास्त जवळ जाऊन काम नाही करतात. त्या दुसरी गोष्ट, माणसाचं सेफ्टी खूप इम्पॉर्टंट असतो, त्यासाठी ती मशीन खूप इझी पडते. त्यामुळे ते एक स्क्रॅप फिडिंग मशीन म्हणतात त्याला.
1: ऍक्च्युली
2: वायब्रो फिटर पण म्हणतात, स्क्रॅप फिडिंग म्हणतात. दुसरी गोष्ट, आमचं कास्टिंग कुलिंग कन्व्हेयर्स आहेत, म्हणजे फाउंड्रीमध्ये कास्टिंग कूल करायला लागतं. दुसरी गोष्ट, तुमचं कास्टिंग एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन साठी नेण्यासाठी असं आमचे कन्व्हेयर्स आहेत. दुसरी गोष्ट, शेकआउट मशीन म्हणून एक असते, जे मोल्ड आणि कास्टिंग सेपरेट करते आणि सँड निघून जाते व्हायब्रेशन थ्रू, असे काही इक्विपमेंट आहेत. परत मोनोरेल कन्व्हेअर म्हणून एक प्रकार आहे. मोनोरेल कन्व्हेअर म्हणजे एक पर्टिक्युलर हाईट वरून तुम्हाला पोरिंग, लॅडल पोरिंग साठी किंवा पोरिंग सिस्टम जे असते, जे मोल्टन मेटल घेता तुम्ही, जे मेल्ट केलेलं लोखंड असतं ते ओतण्यासाठी जे एक पोरिंग सिस्टम असते त्याला कन्व्हे करण्यासाठी एक मोनोरेल कन्व्हेअर, तो ओव्हरवृत्ती असतो.
1: बर, आता हे तुम्ही खूप इंडस्ट्रियल लँग्वेज मध्ये सांगितलं. आता माझं तर तसं मेकॅनिकल झालेलं नाही, त्यामुळे ते सहजासहजी लक्षात येणार नाही, पण जे ऐकणारे आहेत जे ह्या गोष्टीशी रिलेटेड असणार आहेत ते. पण तुमचं इथं धाराशिवमध्ये उस्मानमध्ये शिक्षण झालेलं आहे काही अर्थानं, आणि तुम्ही असं मराठवाड्याला पण जवळच आहात, तर तुम्हाला काय वाटतं तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते इकडल्या मराठवाड्याच्या सारख्या भागामध्ये किंवा इकडल्या भागामध्ये असे किती त्याला म्हणजे फायदा किंवा स्कोप असू शकतो?
2: काय होतं, ऍक्च्युली फाउंड्रीचा जो हब असतो तो एक पर्टिक्युलर लोकेशनला डेव्हलप झाला आहे. म्हणजे फार झालं तर तुम्ही असं इमिजिएट जर कन्सिडर केलं तर कोल्हापूर एशियाचा सगळ्यात मोठा फाउंड्री हब आहे. त्याच्यानंतर तुम्ही मग परत पलीकडच्याच बाजूला जायला लागतं, कोईमतूरला, ती एक इंडस्ट्रियल हब आहे म्हणजे फाउंड्रीचा. त्या एरियातच आमचे बऱ्यापैकी इक्विपमेंट चालतात आहेत इकडे, जालन्याला वगैरे, जालन्याला सुद्धा आहेत स्टील प्लांट वगैरे, तिकडे काही इक्विपमेंट आहेत. प्लस बाहेर पण देतोय आम्ही, आउट ऑफ इंडिया पण देतोय. आता माझ्या 2 मशीन जे व्हायब्रो फिल्टर म्हणतो तो साऊथ आफ्रिकेमध्ये चालू आहेत, 2 इराणमध्ये चालू आहेत, हो, आणि 1 ह्याच्यामध्ये चालू आहे अबुधाबीमध्ये, हे आउट ऑफ इंडिया आहे.
1: अच्छा, मी ह्याच्यासाठी हा प्रश्न विचारला की जसं तुम्ही कोल्हापूर, कोईमतूर म्हणतात, तुम्ही इंडस्ट्री बेस केलेली आहे पुण्यामध्ये, मग हे असं का? कारण समजा तुम्ही कोल्हापूरला पण करू शकला असतात किंवा असं जर असतं तर पुण्यामध्येच कंपनी स्थापन करण्याचं काय?
2: नाही, पुण्यामध्ये काय होतं, जरी फाउंड्री कस्टमर तुमचे त्या एंडला असले तर सगळा सेटअप तुम्हाला तिकडे मिळेल असं नाहीये.
1: अच्छा,
2: हे मॅन्युफॅक्चरिंग प्रकार आहे, तो तिथं कास्टिंगचा हब आहे, म्हणजे कास्टिंग मॅन्युफॅक्चरिंगचा हब आहे. पुण्यामध्ये काय, ओव्हरऑल टोटल इंडस्ट्री आहे सर.
1: अच्छा,
2: जी मेकॅनिक इंडस्ट्रीला जो तुम्हाला लागतं इमिजिएट, ज्या गोष्टी बऱ्याच गोष्टी तुम्हाला इम्पोर्ट पण करायला लागतात ते बऱ्यापैकी कन्व्हिनियंट पुण्यात आहे. इमिजिएट तुम्हाला हार्डवेअर्स असतील काही, तुमचे बॉट आउट आयटम्स असतील, बऱ्याच कंपन्या ज्या मोटर्स वगैरे लागतात त्या बऱ्याच कंपनी पुण्यामध्ये आहेत, तर तुम्हाला तिथले तिथं ते बरं पडतं. आणि बेसिकली आम्ही पुण्यातलेच आहोत, म्हणजे आम्ही महाराष्ट्रातले, तर आम्ही इथंच चालू करू.
1: अच्छा अच्छा, बरं. मग आता हे तुम्ही आता ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी बोलतायत, म्हणजे आपण तुमचेच मित्र असणारे संदीप देशमुख यांची पण इंटरव्ह्यू केलेला होता, त्यांनी पण एक कंपनी स्थापन केलेली आहे, तर मी तुमच्या बोलण्यावरून पाहतोय की तुमच्याकडे कम्युनिकेशन एक स्किल आहे, जे की मला थोडंसं लक्षात येतंय लगेचच. मग हे याचं खूप महत्व आहे जॉबमध्ये असेल, इंडस्ट्रीमध्ये असेल, एनिवेअर असेल समजा. तर मी पाहतोय की आपल्या ह्या परिसरामध्ये, खास करून मराठवाड्यामध्ये असेल किंवा आता मी सुद्धा इथं तेरणा इंजिन कॉलेजमध्ये पाहतोय, भरपूर असे लोक जे आहेत, मुलं आहेत, ते ग्रामीण भागातून आलेले, कम्युनिकेशनला कमी पडतात. तुमच्याकडे ही स्किल उपजत होती का, तुम्हाला काय असा विषय?
2: उपजत म्हणण्यापेक्षा थोडंसं व्यवसायाचं बाळकडू लहानपणापासूनच घरात होतं.
1: बरं,
2: म्हणजे लहानपणापासून घरी लोकांचं येणं जाणं होतं, त्यामुळे वडिलांनी मला लहानपणापासून थोडंसं, म्हणजे जे त्यांचे मित्रमंडळी येतील किंवा त्यांचे कोण मुलं असतील त्यांच्याशी कनेक्ट करणे, माझाही स्वभाव तसाच होता, सगळ्यांशी मित्रात मिळून मिसळून राहणे, कुठे कॉमन फंक्शन्सला अटेंड करणे, ह्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की ते थोडंसं मला अवगत झालं असावं. पण मला असं म्हणायचं की कम्युनिकेशन स्किल असायलाच हवं, पण बऱ्याच लोकांना माझं असं ऑब्झर्वेशन आहे की मुलांना बरंच येत असतं, त्याला येत नसतं असं नसतं, पण त्याला ते एक्सप्रेस करता येत नाही.
1: बर,
2: आणि बरीच मुलं तिथून बाहेर पडतात.
1: अच्छा,
2: म्हणजे इंटरव्ह्यू मधून मुलं जे बाहेर पडतात त्याचं कारण एक आहे की त्यांना माहीत असतं, पण एकदा समोर बसल्यानंतर जे एकदा कोणाला तर मला फेस करायचं आहे, हा कॉन्फिडन्स आपण स्वतः डेव्हलप केला पाहिजे. काही असू दे, माझं असं वैयक्तिक मत आहे, रिस्क म्हणजे रिस्क काय ते म्हणतो, रिस्क नाही आहे तर रिस्क नाही असा प्रकार येतो, तुम्ही रिस्क घेतलीच पाहिजे हा सरळ सरळ फंडा आहे. आणि कुठल्याही गोष्टीमध्ये व्यवसाय करतोय तर कॉम्पिटिशन आहेच, सगळ्या गोष्टी आहेतच. आपण आज जरी कॉम्पिटिशन आहे म्हणून जर मला मार्जिन मिळत नाही किंवा हे मिळत नाही म्हणून जर मी व्यवसाय थांबवणार असेल तर मला माझ्या दृष्टीने ते योग्य नाहीये.
1: बर,
2: प्रयत्न करायला पाहिजे, काही ना काही होतच आणि होतच.
1: बर बर, मग आता हे जसं तुम्ही म्हटलात की तुम्हाला बाळ कडू होते कम्युनिकेशनचे आणि तुम्ही त्याला पुढे एक संदर्भ पण दिलात की थांबायला नकोय, तर हे वन डे तर चेंज नाही होणार. मग जे कॉलेजमध्ये आता म्हणजे फक्त तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट असं घेऊ नका, ओव्हरऑल जो युवा वर्ग आता कॉलेजमध्ये शिकतोय किंवा तिथून पुढे बाहेर पडणार आहे, असे कुठले ते वेळ असणार किंवा कॉलेजचा जो वेळ आहे त्याचा आपण कसा उपयोग करू शकतो या सर्व गोष्टी, किमान समजा आपल्याला बिझनेस टाकायचा असेल, नोकरीमध्ये जायचं असेल, तर आपण त्या पद्धतीने आपल्या कम्युनिकेशन स्किल्स वाढवायला पाहिजे, त्यासाठीच ही प्रोसेस कशी असायला पाहिजे?
2: नाही, कम्युनिकेशन स्किल वाढवायला, कम्युनिकेशन वाढायची काही पर्टिक्युलर प्रोसेस नाही आहे.
1: नाही,
2: इन जनरल जे डिस्कशन्स करतो त्यातच आपला पार्टिसिपेशन किती आहे, पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये, त्यातच कम्युनिकेशन स्किल वाढतं.
1: अच्छा,
2: मी तुम्ही समोरच्या माणसाला, भले समोरच्या माणसाच्या दृष्टीने ते बरोबर असू दे किंवा चुकीचे असू दे, तुम्ही बोलत राहा, प्रयत्न करत राहा.
1: अच्छा,
2: त्यातनंच कम्युनिकेशन स्किल वाढेल. कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? मी जर माझ्या प्रॉडक्टबद्दल चांगलं सांगतोय म्हणजे त्यालाच कम्युनिकेशन स्किल म्हणू शकतो.
1: बरोबर आहे.
2: किंवा तुम्ही तुमच्याबद्दल चांगलं एक्सप्रेस करताय किंवा तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगलं बोलताय, यालाच कम्युनिकेशन स्किल म्हणतो आपण.
1: बरोबर,
2: हेच बोललं पाहिजे. थोडक्यात काय कम्युनिकेशन स्किल म्हणजे काय, तुम्ही बोलायचा प्रयत्न करा, ते बरोबर आपोआप काही वेळानंतर तुम्ही ठरवू शकाल की आपण बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय.
1: बरोबर. तर मित्रांनो, आपण जी चर्चा करत आहोत ते नागेश देवकाते यांच्याशी. ते मुळता राहणारे मंगळवेढ्याचे आहेत. पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण करत होते, पण नोकरी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी टाकली, वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून, पुण्यामध्ये आहे ती. तर मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला नागेशजी, की तुम्ही साधारणतः 11-12 जॉबला लागलात म्हटलं, म्हणजे त्याच्या अगोदर पॉलिटेक्निक, म्हणजे 7-8-9 तुमचं पॉलिटेक्निक सुरू असेल, त्याच्या अगोदरचं शालेय कॉलेज शिक्षण असेल, असं जे काही समजा विषय असेल, त्यावेळेस मोबाईल असा काय विषय नव्हता जास्तीचा?
2: जास्त नव्हता.
1: ब्लॅक अँड व्हाईटचा मोबाईल होता किंवा हे बाकी सगळं आपण असा विचार करू शकतो, पण आता सध्याची जी परिस्थिती त्यावेळेस नव्हती. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता सध्या जर पाहायला गेलं तर सगळ्या मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे, ते कदाचित त्यांच्या अभ्यासासाठी ह्याच्यासाठी उपयोग करतच असतील असं आपण अज्यूम करूयात, पण तरी सुद्धा त्यांच्या सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, आणि मग ते कुठेतरी कम्युनिकेशनमध्ये कमी पडतायत का काय होत आहे असं एक चित्र दिसतं समोर. कारण इथले जे आता इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट आहेत, कॅम्पस इंटरव्ह्यूला समोर जातात किंवा समोरासमोर बोलताना पाहतो, तर मग कदाचित जी तुम्ही लँग्वेज आता बोलताय ती येत नाही. तर मग अशा कंडिशनमध्ये मग काय नेमकं करायला पाहिजे त्यांनी? असं
2: ऍक्च्युली मोबाईलचा म्हणजे कुठल्याही गोष्टीचे दोन, एक फायदा असतो म्हणजे तोटा असतो. काय होतं की सध्या मोबाईलमुळे फायदा हा झाला की जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी एका याच्यावरती तुम्हाला कळतात काय चाललंय. फक्त आपण काय करतोय, आपण इन्स्टा फेसबुक आपण याच्यावरती जास्त करतोय, इव्हन त्यातला काही पार्ट आम्ही करत असेल किंवा कुणी तुम्ही करत असेल किंवा स्टुडंट करत असेल, एक थोडासा काळ आहे ठीक आहे. पण काय होतं की त्या काळात कसं होतं की कम्युनिकेशन वाढायचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की मुलांची चर्चा खूप व्हायची. म्हणजे आम्ही ह्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कितीतरी वेळ असं 4-5 तास स्पेंड केले ते एकत्र बसून.
1: बरोबर.
2: आता ते तसं दिसत नाही, तेवढ्यापुरतं थोड्यापुरतं नाही, तर त्यात पण मुलं मोबाईल एकमेकांसोबत घेऊन बसलेले असतात. ते थोडंसं कुठेतरी टाळायला हवं असं वाटतंय.
1: कारण तुम्ही जे आता म्हणलं ते चित्र दिसतं इथं, कारण 2-4-5-10 मुलांचा जरी ग्रुप असेल तर हातामध्ये मोबाईल आहेत आणि मानाखाली घालून बसले, ते एकमेकांशी कम्युनिकेट करत नाहीत. तर हे कम्युनिकेशन स्किलचा भाग जातो कॉलेजच्या दरम्यान अशा पद्धतीने होऊ शकतो.
2: अच्छा, आमचे डिस्कशन म्हणजे त्यावेळेस मोबाईल होते, मला वाटतं आपल्याकडे कलर डिस्प्लेचे आले होते मोबाईल, नोकियाचे वगैरे, आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा आले होते. पण ते काय होतं की स्पोर्ट्स मध्ये जास्त ऍक्टिव्ह असायचं, आम्ही ह्या अशा उन्हात क्रिकेट खेळायचो आपल्या याच ग्राउंडवरती, म्हणजे सॅटर्डे संडे असेल किंवा कॉलेज सुटल्यानंतर कंटिन्यू बॅचेस वगैरे चालायच्या. त्यावेळेस त्या गोष्टी आता दिसत नाहीयेत, म्हणजे फक्त मोबाईल किंवा सोशल मीडियावरती इंस्टावरती काही पोस्ट करणं याच गोष्टी बऱ्यापैकी दिसतात, म्हणजे फिजिकली ऍक्टिव्हिटी असायला हव्यात असे माझं मत.
1: बर नागेशजी, जसं आता परत एकदा मी तुमच्या जरा थोडंसं फॅमिलीकडे येतो, तुम्ही म्हणतात की तुम्हाला लहानपणापासून म्हणजे तसं अर्थानं सधन म्हणा किंवा तुमच्या वडील शेतकरी ट्रान्सपोर्टेशन मध्ये असल्यामुळे सगळा विषय होता, मग तुम्ही एक नोकरी सोडून पुन्हा इंडस्ट्रीकडे जाण्याचं ठरवलं. अगोदर एका इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कमी जास्त अनुभव आले समजा, तर मग असं घरच्यांनी तुम्हाला कधी असं सपोर्ट केला किंवा घरच्यांनी थांबवलं का की कशाला त्यापेक्षा आपलं घरचं व्यवस्थित आहे त्याच्याकडे बघा?
2: नाही, आमच्या वडिलांचंही असं पहिल्यापासून मत होतं की तुम्ही स्वतः थोडंसं तुम्ही वेगळं काहीतरी करा, ते स्वतः लाईफमध्ये वेगळं करत होते. त्यांचं ऍक्च्युली पहिलवानकीचं बॅकग्राऊंड सगळं आमच्या फॅमिलीचं, पण ते त्यांचं काहीतरी आमच्या वडिलांचं नेहमी असायचं, माझे चुलते असतील किंवा माझे कजन चुलत भाऊ असतील, प्रत्येकजण देवकाते फॅमिलीमध्ये काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न असतो. तसंच माझाही तसंच वेगळा प्रयत्न होता, मग मी ह्या फील्डमध्ये गेलो. काही ठिकाणी आडी अडचणी आल्या तर त्यावेळेस माझी फॅमिली माझ्यासोबत भक्कमपणे उभारली आहे, ऍज ऑनडेट उभारतीय. माझे काही बरेचसे मित्र आहेत, त्यापैकी संदीप आहे, अजून काही मित्र, माझ्या पाठीशी भक्कमपणे, माझे काही डिसिजन चुकलेही असू शकतील पाठीमागे, पण ठीक आहे, ही सगळी मंडळी माझ्यासोबत भक्कमपणे उभा राहिली आणि त्यामुळे इथंपर्यंत पोहोचू शकलो मी.
1: बरं, आता हे तुमचे जे वायबेक्स मशीन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ती नेमकी कशी आहे, तिथं किती लोक काम करतात, किंवा तुम्हाला अजून काय याच्यामध्ये भविष्यात स्कोप दिसतोय की तुम्हाला पुढे घेऊन जायचं?
2: म्हणजे आम्ही आता असा विचार करतोय की आमच्याकडे 6-7 लोकांचा स्टाफ आहे, 10-11 लोकांचा वर्कर आहे. आम्हाला जास्त वर्कर्स लागत नाहीत कारण की प्रोजेक्ट्स वर्क असतात, त्यामुळे ज्यावेळेस येतं काम येतं त्यावेळेस आम्ही वाढवतो. स्टाफ पर्टिक्युलर असतो, डिझाईन्स इंजिनियर, मार्केटिंग मॅनेजर असं आहे आमच्याकडे. तर तसं बघितलं तर आम्ही हा विचार करतो की काय आहे इंडस्ट्रीमध्ये बघायला गेलं तर इंडस्ट्री टाकतो माणूस, पण बऱ्याच वेळेस इंडस्ट्रीचा फंडा हा असतो की कुणाचं तरी काम मला मिळवायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे, त्यांना द्यायचं ते विथ मटेरियल असेल किंवा लेबर बेसिसवर असेल, पण मला बनवून द्यायचं आणि मला काहीतरी मनी अर्न करायचं आहे. माझं असं पर्टिक्युलर मत असं आहे की तुम्ही प्रोडक्ट लाईनमध्ये या.
1: ओके,
2: हे तुम्ही एक स्वतःचा प्रोडक्ट काहीतरी करा, सगळ्याला डिझाईन जमतं असं नाही आहे. तुम्ही बाहेरच्या युरोपियन कंपन्यांशी टायअप करू शकता, त्यांचे प्रोडक्ट इंडियामध्ये तुम्ही लॉन्च करू शकता, त्यांच्यासाठी तुम्ही मार्केटिंग करू शकता. ते बरं पडतं की तुमचं एक प्रोडक्ट असेल तर तुम्हाला मार्केटिंगसाठी एक मार्जिन लेवल बऱ्यापैकी ती असते. मग कंपनीची ग्रोथ कधी होते, जर मार्जिन लेवल चांगली असेल तर तुमची कंपनी ग्रोथ लवकर होते.
1: बरोबर,
2: हा, त्यासाठी मग तुम्ही प्रोडक्ट लाईनमध्ये असावं असं माझं एक पर्टिक्युलर मत आहे.
1: बरं बरं, मग आता असं जर पाहायला गेलं तर म्हणजे 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे तुम्हाला असं इंजिनियर होऊन, असं जर म्हणायला गेलं तर अजून पुढचा बराचसा भविष्यातला काळ आहे, तर तुम्हाला काय वाटतं की इन फ्युचरमध्ये तुम्ही कुठे जाणार आहेत? आता म्हणजे
2: इन फ्युचरमध्ये प्लॅन असं आहे की ज्या मी काही युरोपियन कंपनीमध्ये काम करत होतो,
1: बरं,
2: माझी कंपनी तशी असावी.
1: अच्छा,
2: असं माझं साधं सरळ
1: हे आहे. बरं,
2: म्हणजे त्यांच्यासारखा माझा सेटअप असला पाहिजे मॅन्युफॅक्चरिंगचा, त्यांना ज्या फॅसिलिटीज स्टाफला मिळत होत्या किंवा तिथल्या टीमला मिळत होत्या त्या मी देऊ शकलो पाहिजे.
1: बरं,
2: तसं एक इन जनरल असावं की असं नाही वाटलं. बऱ्याच वेळा असं ऑब्झर्वेशन आहे माझं की जे जर्मन लोक वगैरे आहेत ना ते आपल्या इंडियन लोकांना थोडस डीच करायचा प्रयत्न करतात, म्हणजे त्यांचा एक इगो असतो की नाही आम्ही टेक्निकल. पण माझं असं मत आहे की इंडिया कुठंच कमी नाही.
1: बरोबर,
2: ठीक आहे, त्यांच्या लेवलला नाही आहे पण ठीक आहे, त्यांच्या मागे तरी आहोत. बऱ्याच टेक्नॉलॉजी आहेत आपल्यात सुद्धा, फक्त काय होतं की आपल्याच लोकांनी फक्त युरोपियन लोकांना जास्त हे केलंय की नाही युरोपियनची मशीन आहे म्हणजे ती खूप चांगली चालते वगैरे. हा आपल्याच लोकांमधला निर्णय, मी मार्केटिंगमध्ये काही गोष्टीमध्ये जात असतो कस्टमरकडे, अरे नाही मग त्यांची जर्मनीची मशीन आहे मग तुमची काय असं, बऱ्यापैकी काम तेच करत असते. ठीक आहे, थोडंसं मागं असतं आपण, थोडंसं जुगाड टेक्नॉलॉजी आहे इंडियाची, काहीतरी थोडं कॉम्प्रोमाइज करायचं, कॉस्ट मिळत नाही तर मग कुठं तर कॉम्प्रोमाइज करायचं, मग त्याचा रिझल्ट कुठंतरी प्रॉब्लेमॅटिक येतो. मग 5-7 वर्ष युरोपियनची मशीन चालते, आमची 4 वर्ष चालते, एक असा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये.
1: नागेशजी, आता जसं की आपण संदीप यांच्याशी पण चर्चा केली होती, आम्ही बऱ्याचशा तेरणा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज पण केलेले आहेत, तुमच्या बोलण्यातून जे जाणवतं की एकूणच तुमचं सगळं लहानपणापासूनचं किंवा जे असेल सदन फॅमिली आहे, सगळं व्यवस्थित आहे सगळं, मग आयुष्यामध्ये असं कधी अप अँड डाऊन्स वगैरे? अप अँड डाऊन्स आप तर आहे भरपूर, पण डाऊन्स कधी असं खूप जाणवले नाहीत असं वाटतं?
2: नाही, डाऊन्स मला एक वेळेस आला होता, तो माझ्याच काही चुकांची मला शिक्षा होती ती. 2017 काही गोष्टीमध्ये लॉस झाला माझा, काही माझे दुसरे व्यवसाय होते, त्यामुळे लॉस झाला आणि माझा जॉबही गेला. तो एक 11 महिन्याचा हा होता की माझ्या फॅमिलीने मला जाणून बुजून सपोर्ट नाही केला.
1: अच्छा, बर,
2: तिथे सपोर्ट नाही केला म्हणून मी आज इथे.
1: अच्छा,
2: तिथे सपोर्ट केला असं तर मी अजून दुसऱ्या ठिकाणी असतो कुठेतरी.
1: बर बर,
2: पण इथं जे माझा व्यवसाय करायला पाहिजे, मी स्वतःच्या पायावरती काय करायला पाहिजे, तर तो माझ्या लाईफमधला खरा टर्निंग पॉईंट होता.
1: बर बर, मग आता एखाद्या वेळेस जर घरच्याने नाही सपोर्ट केला तर त्याला आपण निगेटिव्ह नाही गेला पाहिजे?
2: नाही नाही, पण त्यांनी खूप सपोर्ट केला हे मला माहिती होतं.
1: अच्छा,
2: मी लहानपणापासून म्हणजे मला खूप सपोर्ट केलेला, त्यामुळेच काही गोष्टी माझ्याकडनं चुकल्या असं माझं एक माझं स्वतःचं कन्क्लुजन होतं ते. आणि ते वडिलांशी माझ्या फॅमिलीशी बोलून पण त्यांनी मला क्लिअर पण केलं. ज्यावेळेस मी परत माझ्या रूटवरती आलो त्यावेळेस त्यांनी मला क्लिअर केलं, तुला जर आम्ही तिथं जर थांबवलं नसतं तो शक्यतो कुठेतरी अजून, म्हणजे असं काही चुकीच्या गोष्टी करत नव्हतो मी, माझे वेगवेगळे व्यवसाय होते.
1: बरोबर,
2: मी बऱ्याच ठिकाणी काही हे करणे फिरव व्यवहार करणे वगैरे अशा गोष्टी होत्या, त्यामध्ये एक लॉस झाला माझा, त्यामुळे माझी एक फायनान्शियल कंडिशन खूप डाऊन झालेली. त्यात मला त्यांनी सपोर्ट नाही दिला, तू तुझ्या पायावरती उभं राहायचं, त्यांचा स्ट्रॉंग मेसेज होता आणि ते मला कदाचित वाटतं की त्याच्यामुळेच मी आज जे काही करू शकलो ते आहे.
1: अच्छा, तुम्ही तर सांगितलं की कॉलेजमध्ये असताना क्रिकेट वगैरे भरपूर खेळला, इथं किती होतात पण तुम्ही? 2-3 वर्ष?
2: 3 वर्ष होतं मी.
1: 3 वर्ष होतात, मग 3 वर्षामध्ये तुम्ही क्रिकेट वगैरे खेळलात असं म्हटलं, कधी असं गॅदरिंगमध्ये सहभागी होणं, डान्स गाणे म्हणणं?
2: नाही गॅदरिंग वगैरे तर आमचा पिंड नव्हताच खरं ऍक्च्युली डान्स वगैरे करणं हे ते
1: आणि माझं चेअर अप करणं
2: येस येस ऑफकोर्स ऑफकोर्स आणि त्यातल्या आमच्या टीमला म्हणजे काय आमच्या मेकॅनिकलच्या बॅचला ऑलवेज आम्ही असं एकदम भक्कम असायचो त्यापैकी संदीप होता सपोर्ट करायला भक्कमपणे आमच्या टीमला मी जनरल चॅम्पियनशिपच बरेच हे झालं होतं म्हणजे जनरल चॅम्पियनशिप इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटमध्ये आणि आमच्या डिपार्टमेंटमध्ये आता त्या मुली मला आठवत नाही त्यांची नावं वगैरे पण एक 10-11 मुली होत्या खूप लहान लहान होत्या त्यावेळेस फर्स्ट इयर ला होत्या त्यांनी खूप चेअरअप केलेलं अजून आठवतं मला ते म्हणजे त्यांचं जे इन्स्पिरेशन बघितलं ना त्याचं जबरदस्त वाटत
1: नाही मी ह्याच्यासाठी विचारलं की असे कुठले तरी जनरली आता मी स्वतः जर कधी असं डाऊन फील असेल किंवा कधी असा काही विषय असेल तर मग आपल्याला काय करतं एखादे गाणे वगैरे मोटिवेट करतात किंवा एखादे सडनली गाणं आपल्या आठवणीत येतं की त्या त्या काळाला आपल्याला रिलेट करतं असं तुम्हाला कधी असं रिलेट करणं खास करून कॉलेजमध्ये आलेले तुमच्या डोक्यामध्ये ते गाणं सुरू असेल असं
2: तसं काही नाही फक्त मला एक गाणं आवडतं म्हणजे पर्टिक्युलर काय की रुक जाना नाही म्हणून ते मला गाणं का आवडतं म्हणजे तुम्ही जरी काही प्रॉब्लेम्स आले तर तुम्ही थांबू नका म्हणजे पळायचा प्रयत्न करा पळू शकत नसेल तर चालायचा प्रयत्न करा चालू शकत नाही तर रांगच तुम्ही काही करा पण थांबू नका
1: बरोबर बरोबर
2: एक माझ्या म्हणजे मला असं वाटतं की ते तसं चाललं पाहिजे
1: अच्छा अच्छा नागेश तुमचं वन लाईन काय आहे आयुष्यातलं एखाद्या वाक्याला धरून तुम्ही पुढे जाताय माणसाच्या आयुष्यामध्ये असताना की एक त्याची एक स्वतःची जगण्याची एक गोष्ट असते जसं आता माझा जर असेल तर मी मला जगायचं तर यस मला व्हॉइस इज द माय गॉड तर त्यासाठी मी त्या पद्धतीनेच पुढे जाणार तसं तुमच्या आयुष्यामध्ये असं काही वन लाईन थीम आहे का की त्याला बघूनच नागेश पुढे जात आहेत
2: नाही अशी काही थीम वगैरे काही नाही असं काही असं टार्गेट ओरिएंटेड एक चांगली लाईफ जगायचं एक हेतू आहे चांगली लाईफ जगायचं आणि आपल्यासोबत जे असेल त्याच्यासोबत चांगलं राहायचं एक तीच एवढं हे असं काही पर्टिक्युलर लाईन नाही कोणाला असं इन्स्पायर वगैरे करून हे नाही टार्गेट ठेवून वगैरे असं काही नाही ठीक आहे एक रतन टाटांचं एक आहे की ते बऱ्यापैकी सोशल्स आहेत एक असं त्यांचं एक वाढतं अब्दुल कलामचे आहेत त्यांचे काही वाचनामध्ये असतं त्यांचे पर्टिक्युलर ह्या गोष्टीमध्ये थोडंसं फॉलो करतो बाकीचे ह्या आपण असं काय सोशल
1: आहे त्या गोष्टीला मात्र पुढे घेऊन जायचं पॉझिटिव्हली घेऊन जायचं अच्छा तेव्हा नागेशजी खरं तर तुमच्याशी बोलताना खूप म्हणजे एकतर खूप चांगल्या गोष्टी कळाल्या एकतर कम्युनिकेशन कळालं पुन्हा त्याच्यानंतर जॉब मिळाल्यानंतर सुद्धा जर आपलं स्वप्न असेल तर ते पूर्ण करायला हवं फॅमिलीकडून सपोर्ट आणि कधी कधी सपोर्ट नाही मिळाला तर त्याला पण कसं डील केलं पाहिजे हे पण खरं तर आम्हाला भेटलं आणि त्याच्यामुळे निश्चितच जा ऐकणारा वर्ग आहे त्या युवा वर्गाला असेल खास करून इंजिनिअरिंग कम्प्लीट करणाऱ्या मुलांना असेल सगळ्यांना काही ना काहीतरी तुमचे वायबेक्स कंपनीत अशा पॉझिटिव्ह वाईब्स मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि पुढचे तुमचे जसं म्हणतात एखाद्या युरोपियन कंपनीसारखी तुमची कंपनी झाली पाहिजे तशा वेळेस तुमचे अनुभव शेअर करायला रेडिओ त्यांना व्हिजिट करा
2: अशा नक्की नक्की
1: आणि नागेश यांचे धन्यवाद व्यक्त करून श्रोते आपण ऐकत रहा रेडिओ त्यांना 90.4 FM आपण रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर जाऊन आपण रेडिओ त्यांना हे ॲप डाउनलोड करू शकता रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना उपलब्ध आहे पृथ्वीच्या ग्लोबवरील उसणाला जर आपण टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटलाही भेट देऊन ऐकू शकता रेडिओ उत्तेरणा आपण आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटलाही आपण फॉलो करा आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500 ऐकत राहा आनंदी राहा रेडिओ उत्तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्ञान माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन खास आपल्यासाठी, आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या आवाजाची गणना होईल. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: लिस्टिंग और हाउसिंग सेंसस यानी आपके आवास की गणना होगी। आइए अपनी भागीदारी से इसे सफल बनाएं। हर इंसान जुड़े, हर घर जुड़े और देश आगे बढ़े। सेंसस 2027, हमारी जनगणना, हमारा विकास।
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळी राजा। बळी राजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाच्या भाजीपाला पिकाविषयी आपण माहिती करून घेणार आहोत। ही भाजी अतिशय लोकप्रिय देखील आहे। तर मानवाच्या आहारामध्ये आपण पालक ही अतिशय महत्त्वाची अशी पालेभाजी आहे। पालकाची कोवळी हिरवी लुसलुशीत पाने भाजीसाठी वापरतात। इतर पालेभाजीपेक्षा मोठ्या शहरात उत्तम मागणी असलेली भाजी शरीर पोषणाच्या दृष्टीनं अनेक औषधी गुण असल्यानं शहरातील सुशिक्षित लोकात ही भाजी विशेषतः लोकप्रिय आहे। यामध्ये मोठमोठ्या हॉटेलमध्ये या भाजीस मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील आहे। या भाजीपासून अनेक प्रकारच्या भाज्यांचे प्रकार तयार करता येतात। या महत्त्वाच्या पालेभाजीची लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली जाते। त्याचप्रमाणे घराच्या परिसरामध्येही परस बागेमध्ये देखील ही भाजी लावली जाते। पालक या जातीचे मूळ स्थान भारत, चीन हा प्रदेश असावा असं शास्त्रज्ञांचं मत आहे। चीन देशात 1617 या भाजीची शेतकऱ्यांना माहिती आहे। उत्तर भारतामध्ये या भाजीची लागवड मोठ्या प्रमाणात होते। प्रामुख्याने उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमध्ये पालकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। महाराष्ट्रात मोठ्या शहरांच्या आसपास पालकांची लागवड जवळपास वर्षभर केली जात असते। पालक ही भाजी आहाराच्या दृष्टीनं फारच पौष्टिक आहे। इतर भाजीपाल्यापेक्षा मार्केटमध्ये स्वस्त मिळते। पालक इतर भाज्याबरोबर सहजपणे शिजवता येतो, जसे की बटाटा, कांदा, वांगी किंवा स्वतंत्रपणे देखील शिजवता येतो। या भाजीच्या सेवनाने माणूस सशक्त राहतो, मुले चांगली सशक्त वाढतात। सहज सुलभ पाचकतेमुळे समतोल आहारामध्ये महत्त्वाची जागा या भाजीस आहे। पालकामध्ये अ आणि क जीवनसत्वे ही भरपूर मोठ्या प्रमाणात असतात। तसेच अ जीवनसत्व हे पालकामध्ये गाजरापेक्षा जास्त आहे। प्रथिने, चुना, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस या खनिजांचं प्रमाण देखील पालकामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्यादीमध्ये करतात। पालकामध्ये ॲसेकॉर्बिक ॲसिड ही आढळतं। पालकाची 100 ग्रॅम लुसलुशीत पाणी ही 100 ग्रॅम मांसाहार तसेच मासे यांच्यापासून मिळणारं जे प्रोटीन किंवा ॲसिड असतं किंवा जे घटक मिळतात तेच आपल्याला पालकाच्या 100 ग्रॅम भाजीपासून देखील मिळू शकतात। अगदी कमी खर्चात सर्वसामान्य लोकांच्या आहारातील असमतोल घालून उत्तम स्वास्थ्य आरोग्याच्या दृष्टीने पालकाची जास्तीत जास्त लागवड आहारात उपयोग होणं हे खूप महत्त्वाचं आहे। पालक रक्तातील रक्तकणांची वाढ करते। पालक वायुसारक आहे। यकृताचे दोष आणि कावीळ झाली असताना पालक खाणं हे उत्तम मानलं जातं। तर पालकाच्या जाती बघूयात मंडळी। पालकाचे मुख्य दोन प्रकार आहेत, देशी पालक, विलायती पालक। यामध्ये पालकाच्या पानावरील मुख्य रेषा, मध्य रेषा, पानावरील बारीक रेषा यावरून दोन भागांमध्ये त्याची विभागणी केली जाते। लालसर मध्यरेषा, बारीक रेषा, हिरव्या मध्यरेषा आणि बारीक रेषा। पालकामध्ये इतर भाज्यांपेक्षा भरपूर सुधारित जातींची निर्मिती केली गेली आहे। तर ज्या सुधारित जाती आहेत त्या संदर्भात बघणार आहोत। याच्यामध्ये पहिली जात आहे ऑल ग्रीन। या जातीची निर्मिती भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथे केली गेली आहे। ही सुधारित जात असून या जातीची पाने एकसारख्या आकाराची कोवळी हिरवी असतात। हिवाळी हंगामास 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 6 ते 7 वेळा पानांची कापणी करता येऊ शकते। मोठ्या प्रमाणावर उत्पन्न देणारी जात आहे। तसेच हेक्टरी सरासरी 125 क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणादेखील याचं उत्पादन घेता येऊ शकतं। यानंतर बघणार आहोत पुसा पालक। पालकाची ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली यांनी विकसित केली असून 1967 लागवडीसाठी ही प्रसारित केलेली आहे। हा वान स्विस चार्ड आणि स्थानिक पालक यांच्या संकरामधून निवड पद्धतीने विकसित केला गेला आहे। या जातीची पाने एकसारख्या आकाराची हिरव्या रंगाची असतात। यामध्ये जांभळ्या लालसर रंगाचा अंश कुठेही नसतो। या जातीस ऑल ग्रीन किंवा उशिरा बियांचे दांडे येतात. त्यानंतर बघणार आहोत पुसा ज्योती. पालकाची ही नवीन जात ऑल ग्रीन या जातीचे बी 2% कोल पिसीन द्रावणात 24 तास भिजवून पेरल्यानंतर निवड पद्धतीने सतत 10 वर्ष अभ्यास करून भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून हा वाण विकसित करण्यात आलेला आहे. ह्या जातीची पाने मोठी, जाड, लुसलुशीत, कोवळी, हिरवी, ज्योतीच्या आकाराची असतात. त्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, चुना, सोडियम, लोह आणि ॲस्कॉर्बिक ॲसिडचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यानंतरच्या पालकाच्या दुसऱ्या जाती आहेत त्याच्यामध्ये पुसा हरित ही आहे. ही जात शुगरबीट आणि स्थानिक पालक या दोन जातींच्या संकरामधून भारतीय कृषी संशोधन परिषद विभागीय संशोधन केंद्र हिमाचल प्रदेश यांनी विकसित केली आहे. त्याचबरोबर जॉब नेर ग्रीन HS 23 पालक 5116 हा वाण देखील महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने विकसित करून प्रसारित केलेला आहे. आता हवामानाच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. उत्तर भारतात पालक हे हिवाळी हंगामातील पीक, परंतु आपल्याकडे पालकाची लागवड उन्हाळ्याचे 1-2 महिने वगळल्यास वर्षभर करता येऊ शकते. तसेच तापमान वाढल्यास लवकर फुलावर येते. खूप उष्णता वाढल्यास पाने लवकर खाण्याच्या अवस्थेतून निघून जातात आणि उत्पादनामध्ये घट येऊ शकते. एकंदरीत सपाट मैदानी प्रदेशात पालकाची लागवड वर्षभर आपण करू शकतो. हे पीक दाट धुक्यामध्येही तक धरू शकतं आणि उष्ण हवामान देखील सहन करू शकतं. जमिनीच्या संदर्भात मंडळी बघणार आहोत. जमिनीच्या बाबतीत हे पीक फारसे चोखंदळ नाही. हलक्या जमिनी या पिकासाठी चांगल्या मानवतात. खारवट जमिनीतही जिचा की सामू 7-10 आहे या ठिकाणी देखील हे पीक चांगलं येतं. परंतु जमिनीचा सामू जर 7 असेल तर उत्पादन भरपूर चांगल्या प्रतीचं मिळू शकतं. जर जमीन मुबलक, सुपीक आणि योग्य प्रकारे निचरा होणारी परंतु वाळू मिश्रित असेल तर हे पीक उत्तम प्रकारे वाढू शकतं. पूर्व मशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. मध्यम खोलीची नांगरट अंदाजे 15 सेंटीमीटर करून ढेकळे फोडून कुळवाच्या उभ्या आडव्या 3-4 पाळ्या मारून घ्याव्यात. त्यामध्ये प्रति हेक्टरी 30-40 टन कुजलेले शेणखत मिसळणं गरजेचं आहे. त्यानंतर सपाट वाफे करून घ्यावेत. वाफा साधारणपणे 3-4 मीटर लांब आणि 1-1.5 मीटर रुंदीचं असणं गरजेचं आहे. म्हणजे निंदणी करणं जे आहे ते आपल्याला सोयीचं जाऊ शकतं. मंडळी यानंतर बघणार आहोत लागवडीचा हंगाम. उत्तर भारतात या पिकाची लागवड ऑगस्ट-नोव्हेंबर या दरम्यान करतात. महाराष्ट्रातील हवामान याची लागवड जी आहे ती आपल्याला वर्षभर करता येऊ शकते. पावसाळी हंगामातील अर्थात खरीपातील लागवड जून जुलै

0: मध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण करू शकतो. भाजीचा सतत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं बी पेरणं गरजेचं आहे. पहाडी प्रदेशात लागवडीचा हंगाम हा एप्रिल ते जून असा असतो. तर लागवडीसाठी मुख्य दोन पद्धती आहेत, पिसकटणे किंवा पिसरणे. या पद्धतीमध्ये बी सपाट केलेल्या वाफ्यांमध्ये विखुरलं जातं आणि मातीमध्ये चांगलं मिसळतात, परंतु ही पद्धत उपयुक्त मानली जात नाही. त्यानंतर ओळीमध्ये बी पेरणे ही बी लागवडीची योग्य अशी पद्धत आहे की ज्यामुळे खुरपणी, निंदणी आणि पानांची काढणी, कापणी जी आहे ती करणं आपल्याला सोपं जाऊ शकतं. त्यासाठी मंडळी 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावर 1.5 ते 3 सेंटीमीटर खोलीवर पेरतात. जर योग्य ठराविक वापसा आणि उष्णता असेल तर बी साधारणपणे लागवडीनंतर 10 दिवसात उगवते, परंतु जमिनीमध्ये योग्य प्रकारे आर्द्रता नसेल तर हलके पाणी देऊन चांगल्या उगवणीची आपण खात्री देऊ शकतो. मंडळी, यानंतर खतं आणि पाण्याच्या संदर्भात बघूयात. पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी लुसलुशीत टवटवीत पानांवर पिकाचे उत्पादन व प्रत अवलंबून असल्यामुळं पालकाच्या पिकाला नत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करून जमिनीत ओलावा राखणंसुद्धा गरजेचं आहे. यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे हेक्टरी 150 किलो नत्र, 80 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाश देणं देखील गरजेचं आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि 1/3 नत्र पेरणीच्या वेळी देणं देखील गरजेचं आहे. उरलेले नत्र 2 समान हप्त्यात विभागून पहिल्या आणि दुसऱ्या कापणीच्या वेळी देणं देखील गरजेचं आहे. आंतरमशागतीच्या संदर्भात मंडळी बघूयात. उगवण होतात 3 ते 4 पाने आल्यानंतर विरळणी करून 2-2 रोपे ठेवणं गरजेचं आहे. वाया गेलेल्या रोपांच्या जागी पुन्हा बिया टाकून घ्याव्यात. आवश्यकतेनुसार निंदणी करावी. पेरणीनंतर लागवड 3 ते 4 आठवड्यांनी खुरपणी करून तण काढून टाकावं. पहिल्या खुरपणीनंतर दुसरी खुरपणी 3 आठवड्यांनी करणं देखील गरजेचं आहे. मंडळी, पालकावर जे आहे त्या निळे भुंगेरे, मावा आणि पाने खाणाऱ्या आळ्या या किडींचा देखील प्रादुर्भाव आपणास दिसून येतो. त्यासाठी आपले जे कृषी सहाय्यक आहेत त्यांच्या माध्यमातून उपाययोजना आपण करून घेणं देखील गरजेचं आहे. काढणी आणि विक्रीच्या संदर्भात मंडळी बघूयात. लागवडीपासून सुमारे 3 ते 4 आठवड्यांनी पालक कापणी काढणीस तयार होतो. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15 ते 30 सेंटीमीटर उंचीची झाल्यानंतर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सेंटीमीटर भाग ठेवून वरील भाग खोडून अथवा कापून घ्यावा. त्यानंतर त्यावरील जो खराब किंवा पिवळसर सडकी पाने जी आहेत ती निवडून टाकावीत आणि चांगल्या पानांच्या साधारणपणे 500 ग्रॅमच्या जुड्या पेंढ्या बांधून त्यानंतर दर 15 ते 18 दिवसाच्या अंतरानं त्याची खुडणी करणं देखील आवश्यक आहे. विक्रीच्या संदर्भात बघूयात. काढणीनंतर लगेचच पालक बाजारात पाठवावा, कारण काही तासात तो सुकून देखील जाऊ शकतो. जुड्या उघड्या जागेत रचून वरून झाकून घेऊन किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये अगर पोत्यामध्ये व्यवस्थित रचून विक्रीसाठी पाठवणं देखील गरजेचं आहे. यासाठी आपण शीतगृहाचा देखील चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. तर मंडळी, आपण जर भाजीपाला पिकं घेत असाल तर आणि त्याचं मार्केटिंग जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करणं जमत असेल तर पालक ही भाजी जी आहे, पालेभाजी, ते आपण वर्षभर घेऊ शकतो आणि त्यापासून उत्तम प्रकारचं उत्पादन देखील घेऊ शकतो. त्यासाठी आत्ताच्या बाबी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहिलेले आहेत, त्याचा देखील अवलंब आपल्या शेतकरी बांधवांनी केल्यास चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला पालक या पालेभाजीपासून मिळू शकतं. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण अनेक पालेभाज्या पिकांच्या लागवडीविषयी देखील आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशीच माहिती घेत राहणार आहोत. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस म्हणजे आपल्या आवाजाची गणना होय. तुमच्या सहभागाने हे यशस्वी करूया. प्रत्येक व्यक्ती जोडली गेले पाहिजे, प्रत्येक घर जोडले गेले पाहिजे आणि देशाने पुढे गेले पाहिजे. जनगणना 2027 आपली आहे. जनगणना आपली आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक मास्टरपीस कलाकृती बनलेल्या आहेत. यामध्ये चित्रपट सृष्टीमधील दिग्गज दिग्दर्शकांचा आणि निर्मात्यांचा हात राहिलेला आहे. यात प्रामुख्याने उल्लेख जर आपणास करावायचा असेल तर राज कपूर यांच्यानंतर ग्रेट शोमन ज्यांनी हे बिरुद मिळवलं ते निर्माते दिग्दर्शक होते सुभाष घई. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अत्यंत महत्वाचे चित्रपट सुभाष घईंनी दिले. त्याच्यामध्ये आपणास कर्ज असेल, कालीचरण, कर्मा, रामलखन, खलनायक अशा चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. याच मालिकेत त्यांचा बहुचर्चित चित्रपट आला होता, तो म्हणजे 1991 साली प्रदर्शित झालेला चित्रपट सौदागर, ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आणि संस्मरणीय बॉलिवूड पटांमध्ये याची वर्णी लागली. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत 1991 साली प्रदर्शित झालेल्या आणि सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या सौदागर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमांतर्गत सौदागर या 1991 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात सौदागर या 1991 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. या चित्रपटाची कथा हॉलिवूड पट रोमिओ ज्युलियट या कथानकावर जरी बेतलेली असली तरी त्याचे सुंदर भारतीयकरण सुभाष घईंनी केले. ही कहाणी सुरू होते दोन मित्रांच्या जीवापाड प्रेमाने आणि संपते दोघांच्या प्रचंड अशा विध्वंसाने. दादावीर आणि राजेश्वर सिंग हे दोन मित्र ज्यांची दोस्ती त्या भागासाठी शपथ आहे, परंतु अनेक गोष्टीत गैरसमज झाल्यानंतर हे दोघेही दूर होतात आणि मित्रत्वाप्रमाणे शत्रुताही तेवढ्याच भावाने निभावतात. परंतु याचा परिणाम त्यांच्या भावी पिढीला भोगावा लागतो. यानंतर हे दोन मित्र कितीही प्रयत्न करतात तरीही विध्वंस थांबवण्यात अपयशी होतात. तरीही प्रेमाची पालवी फुटत राहते, प्रेम नव्याने बहरते अशी सौदागरची कथा होती. आणि हेच कथानक 1991 दशकामध्ये प्रेक्षकांना खूप भावले. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत सौदागर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमांतर्गत सौदागर या 1991 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात 1991 साली प्रदर्शित झालेल्या सौदागर या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. सौदागर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून आले द लेजंडरी स्टार्स म्हणजेच दिलीप कुमार आणि राजकुमार. दिलीप कुमार आणि राजकुमार या चित्रपटा अगोदर पैगाम या 1959 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात एकत्रित दिसले होते. यानंतर या दोघांना एकत्रित आणण्याची खूप मोठी जबाबदारी घई यांच्यावर होती. तरीही हे आव्हान त्यांनी व्यवस्थित पेललं आणि जे दाखवायचं होतं पडद्यावर या दोन कलाकारांच्या माध्यमातून त्यांनी ते पडद्यावर करून दाखवलं. या दोन कलाकारांच्या माध्यमातून अभिनयाची तुफान जुगलबंदी प्रेक्षकांना पाहावयास मिळाली. या चित्रपटातील जबरदस्त डायलॉग यांनीही ही केमिस्ट्री आणखीनच रंगवली. यातच विवेक मुशिरण आणि मनीषा कोयराला यांनीही रंगत आणली. हे दोघेही कलाकार त्यावेळी नवोदित होते. यातूनच अफलातून होता तो अनुपम खेर यांनी रंगवलेला मंधारी. मंधारीचं पात्र आजही लोकांच्या स्मरणात राहिलेलं आहे. या चित्रपटासाठी 37व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सुभाष घई यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार त्यावेळी देण्यात आला. हा चित्रपट सर्वच पातळीवर यशस्वी ठरला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय सौदागर या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, सौदागर या चित्रपटातील गीतं आपण ऐकतोय. एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या अंतर्गत सौदागरच्या कॅनव्हसवर संगीताचे रंग चढविले संगीतकार जोडी LP अर्थात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. सुभाष घई यांच्या बरोबर ही जोडी कायम हिट राहिलेली आहे. अगदी कर्ज पासून खलनायकपर्यंत सुभाष घई आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीनं लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केलेले आहेत. या चित्रपटानंतर प्रत्येकाला त्यांनी इलू इलू करायला भाग पाडलं. या चित्रपटाची सर्व गीतं लिहिली होती गीतकार आनंद बक्षी यांनी, तर गीतं गायली होती कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण, मोहम्मद अजीज, सुखविंदर सिंग, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. तेव्हा श्रोते हो, आज आपण आनंद घेतोय सौदागर या सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती हजर झाली आहे पुन्हा. सो दिल से दिलो जान से तुमचं स्वागत करतेय. प्रत्येक एपिसोड आपला खूप जास्त स्पेशल असतो, म्हणजे मराठीमध्ये मराठी संगीतामध्ये ज्या लोकांनी खूप मोठं काम केलंय त्यांची गाणी तर आपण ऐकतोच, पण त्यांच्या आठवणी पण आपण जागवतो. तुम्हाला तर माहिती आहे क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा. आजची आपली थीम सुद्धा खूप जास्त स्पेशल आहे, कारण जो माणूस ज्याच्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे तो अनेकांच्या फेवरेट लिस्टमध्ये आजही आहे. त्यांची गाणी आपण आजही ऐकतो. आता एक हिंट देऊ का की आज आपण कोणाविषयी बोलणार आहोत आणि कुणाची गाणी ऐकणार आहोत? मनोज कुमार यांचा उपकार सिनेमा तुम्हाला आठवतोय का? म्हणजे आजही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला आवर्जून कानावर पडणारं गाणं म्हणजे मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. हा जो आवाज होता तो आवाज होता अर्थात महेंद्र कपूर यांचा. इतका जोशपूर्ण, इतका एनर्जेटिक आवाज आय थिंक आतापर्यंत सिनेसृष्टीमध्ये झालेला नाहीये. तो काळ ज्या आवाजाने गाजवला अर्थात ते महेंद्र कपूर. त्यांच्याविषयी आपण बोलणार आहोत कारण हिंदीमध्ये त्यांनी अनेक गाणी गायली असली तरीही मराठीमधलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कौतुकास्पद आहे. त्यामुळं आजची आपली थीम आहे महेंद्र कपूर स्पेशल. ऐकत रहा रेडिओ त्रेणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि पहिलंच गाणं येत आहे तुमच्या भेटीला जे आहे एकदम सुपर डुपर हिट. बोट लावीन तिथं गुदगुल्या या सिनेमातलं हे गाणं आहे. 1978 साली हा सिनेमा आलेला होता आणि दादा कोंडकेंचा सिनेमा, त्यामुळं तो सुपर हिट आणि त्यातली गाणीही सुपर हिट. पण या गाण्यामधली गंमत अशी आहे की दादा कोंडके जेव्हा शिकारीला गेले होते तेव्हा चांगला जोरात पाऊस आला आणि पानावर पडणारं पाणी बघून त्यांना सुचलं की ढगाला लागली कळ. आणि दादांनी हे गाणं गाण्यासाठी सुद्धा तसाच आवाज शोधला जो दादांना शोभेल. त्यामुळं सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची या सुपर हिट गाण्यानं. ऐकत रहा.
2: जसा जीवात जीव घुटमळ तस फिरतीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मेळ, हगन हे बघून दुश्मन जळ, वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. ढगाला लागली कळ,

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि तुम्ही म्हणाल, प्रगती आज तू जरा जास्तच खुलली आहे, म्हणजे जास्तच एक्साइटेड झालीयस आणि जास्त एनर्जीनी बोलतेय. त्याचं कारणही तसंच आहे, कारण आजची आपली थीमही महेंद्र कपूर स्पेशल आहे. गालावरची खळी तुझ्या, राम राम गंगाराम या सिनेमातलं हे गाणं होतं. 1977 साली हा सिनेमा आलेला होता. पण हे गाणं ऐकून माझी खळी तर खुलली आहे, पण तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल नक्कीच ब्रॉड झालं असेल. सो महेंद्र कपूर यांचा हा आवाज होता. मगाशीच मी सांगितलं तसं, मराठीतला दादा कोंडकेंचा आवाज म्हणून महेंद्र कपूर यांची ओळख झाली होती. मी तर त्यांना रॉकस्टारच म्हणेन. म्हणजे आत्ताच्या घडीला जी गाणी आपण ऐकतो, जी रॉकिंग असतात, पपी असतात, तशी गाणी त्या काळी ज्या गायकानं रुजवली आणि जो त्यावेळेच्या यूथचा फेवरेट लिस्टमध्ये जाऊन बसला, असा हा आवाज म्हणजे महेंद्र कपूर यांचा. प्रेम गीत म्हणू नका, गझल म्हणू नका, भजन म्हणू नका, कव्वाली म्हणू नका, अहो सगळ्याच गाण्यांचे जॉनर या गळ्याला वश होते. अनेक भाषांमध्ये त्यांनी विविध गाणी गायली आहेत, पण मराठीमध्ये दादा कोंडकेंसाठी त्यांनी गायलेलं प्रत्येक आणि प्रत्येक गाणं हे हिट ठरलंय. आणि म्हणूनच पुढचं गाणं सुद्धा दादा कोंडकेंच्या सिनेमातलं आणि ते गाणं सुद्धा सुपरहिट, मला एक चानस हवा. महेंद्र कपूर या दिग्गज गायकाविषयी बोलण्याचा मला एक जो काही चानस दिलेला आहे, त्या चानसचा मी पुरेपूर वापर करून घेणार आहे आणि तुमच्याशी या गायकाबद्दल गप्पा मारणार आहे. पण सगळ्यात आधी राम लक्ष्मण यांचं म्युझिक असलेलं, दादा कोंडकेंचे शब्द असलेलं हे गाणं येत आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मधून, मला एक चानस हवा.

0: ठेवा पिरतीचा ठेवा रानात आणलाय रान मेवा
1: मला दावा
0: आधी मला एक चानस हवा देतो रान मेवा पर मला एक चानस हवा देतो रान मेवा अग मला एक चानस हवा।

सुन कहो बस सुन कहो ये संतेला अनमा हिम चा हलवा दे तो तुला गपोरी माहिम चा हलवा दे तो तुला।

धाम हे लता इश्क हसा एटम वाम हे गंगू तारुण्य तुझ बे भाम हे लता इश्क हसा एटम

क्या बात है गंगू, तारुण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा आयटम बाम. हे शब्द कुणाला सुचू शकतात असं तुम्हाला वाटत असेल, पण हे शब्द ज्यांच्या डोक्यातून आले त्यांचं नाव होतं राजेश मुजुमदार. यांनी हे लिरिक्स केले होते आणि यावरून सांगायची गरज आहे का की हे दादा कोंडकेंच्या सिनेमातलं होतं. जिथे मराठीचे दादा अर्थात दादा कोंडके आहेत, जिथे आहे दादांचा सिनेमा, तिथे नक्कीच भेटतील सुपरहिट गाणी आणि दादांचा मराठीमधील आवाज, तो म्हणजे आपले महेंद्र कपूर. त्यावेळेच्या युथला अट्रॅक्ट करणारी सारीच गाणी महेंद्र कपूर यांनी गायली. त्यांचा आवाज वेगळा होता, त्यात एनर्जी तर होतीच पण वैविध्य सुद्धा होतं. म्हणजे एकीकडे दादा कोंडकेंच्या सिनेमातली गाणी गाताना आपल्याला महेंद्र कपूर दिसायचे, तर दुसरीकडे रोमॅन्टिक किंवा सॅड जॉनरही ते तितक्याच उत्तमरित्या हाताळायचे. सुरांच्या या जादूगाराला सारं काही वश होतं. याच नोटवरती पुढचं गाणं घेऊन येते, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. आता हे गाणं आहे मराठीतलं युगुल गीत असंच म्हणावं लागेल. भावना कशा व्यक्त कराव्यात त्या काळात, त्या कशा व्यक्त केल्या जायच्या हे सांगणारं हे गाणं आहे. खरं तर महेंद्र कपूर यांच्याविषयी बोलायला गेलं तर हे हिंदी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व तर होतच, इतर भाषेतही त्यांनी गाणी गायली, पण जेव्हा जेव्हा मराठी गाणी गायचे तेव्हा ते कुठंही नॉन मराठी असतील असं वाटलं नाही. गाणं गाण्याआधी त्या गाण्याचा संपूर्ण अभ्यास ते करायचे, त्या गाण्यामागचा अर्थ ते समजून घ्यायचे, गाणं कोणावरती चित्रित केलं जाणार आहे हे दिग्दर्शकांशी बोलून कोणता आवाज लावायचा आहे हे सारं काही बघून व्यवस्थित अभ्यास करून कायमच महेंद्र कपूर गाणी गायचे. खरं तर लहानपणापासूनच त्यांचा संगीताकडे ओढा खूप जास्त होता. जेव्हा त्यांचं कुटुंब मुंबईत आलं तेव्हापासून महेंद्र कपूर यांच्या करिअरची नैया चलपडी असं म्हणता येईल. पण मग ते शाळेत कसे होते, त्यांनी पहिलं गाणं कुठलं गायलं, हिंदीत म्हणजे बॉलिवूडमध्ये त्यांना गायची संधी कधी मिळाली, सगळं सांगणार आहे आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोमध्ये. पण थोड्याच वेळात त्याआधी आत्ताच सांगितलेलं गाणं येते तुमच्या भेटीला, जे आहे अत्यंत रोमॅन्टिक. सो हरवून जाऊया, आठवणीत रमून जाऊया त्यांच्या किंवा तिच्या सोबतच्या. पण ऐकत रहा आरजे प्रगती सोबत क्लासिक रेडिओ शो.

आय हाय हाय मर जावा असंच होतं गाणं. आपण जेव्हा जेव्हा हे ऐकतो तेव्हा धुंदीत गाऊ मस्तीत राहू छेडीत जाऊ आज प्रीत साजना. वा वा वा, हा जो काही आवाज आहे, आवाजाची जी काही धुंदी नशा चढते ना की काय सांगावं. अर्थात आशा भोसले, महेंद्र कपूर यांनी या गाण्याला आवाज दिलेला आहे. जगदीश खेबुडकर यांचे शब्द होते आणि यन दत्त यांचं म्युझिक होतं. बाळा गाऊ कशी अंगाई हा सिनेमा. इतकी वर्ष या सिनेमाला होऊन सुद्धा ही गाणी ऐकल्यानंतर जो इम्पॅक्ट या गाण्याचा आपल्यावर पडतो ना, बापरे, हा इम्पॅक्ट मोजणारा कॅल्क्युलेटर अजूनही कोणीही बनवलेला नाहीये. आणि म्हणूनच ही गाणी खऱ्या अर्थानं एव्हरग्रीन आहेत. आजचा आपला शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. सो महेंद्र कपूर नेमके कुठले? खरं तर 9 जानेवारी 1934 यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म एका व्यापारी घरात झाला होता, पण त्यांना व्यवसायात अजिबात इंटरेस्ट नव्हता. लहानपणापासूनच गीतं संगीताकडे त्यांचा खूप मोठा कल होता, खूप इंटरेस्ट होता. त्यांचं कुटुंब जेव्हा मुंबईत आलं तेव्हा महेंद्र कपूर यांना एक नवी दिशा मिळाली. त्यांना कळलं की या मार्गावरती संघर्ष करावा लागणार आहे, पण संघर्ष करायची, मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. शाळेत असताना सुद्धा अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतले आणि त्यांच्या गोड आवाजानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं. सेंट झेव्हिनियर्स मधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. संगीताचं शिक्षण त्यांनी पंडित तुलसीराम शर्मा, उस्ताद निया सहमत, मनोहर पोद्दार, फैयाज अहमद अशा या मातब्बरांकडून घेतलं. कॉलेज लाईफ मध्ये असताना त्यांच्या आवाजाची चर्चा सगळीकडे सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांना पहिला ब्रेक मिळाला, तो सिनेमासाठी गाण्याचा. हा सिनेमा होता मदमस्त. या सिनेमासाठी त्यांनी पहिल्यांदाच त्यांचा आवाज दिला आणि मग उनके करिअर की नाही चल पडी. मात्र महेंद्र कपूर यांच्या करिअरच्या वाटचालीमधल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहीत नसलेल्या मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये. पण त्याआधी पुढचं गाणं घेऊन येते. मगाशीच सांगितलं तसं महेंद्र कपूर यांनी सगळे जॉनर्स जे होते ते एक्सप्लोअर केले. त्यांनी दादा कोंडकेंना आवाज दिला, त्यांनी रोमॅन्टिक गीतं गायली आणि हो, हा खेळ सावल्यांचा सारखं गाणं सुद्धा त्यांनीच गायले. हृदयनाथ मंगेशकरांचं म्युझिक तर सुधीर मोगे यांचे शब्द ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे अप्रतिम गाणं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. अंजनीच्या सुता हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. हे सुपरहिट गाणं होतं, सुपरहिट सिनेमातलं. सिनेमाचं नाव होतं तुमचं आमचं जमलं, आणि हे गाणं सुद्धा भलतंच जमलं होतं, कारण दादा कोंडकेंचे शब्द, राम लक्ष्मण यांचं म्युझिक आणि आवाज अर्थात महेंद्र कपूर यांचा. आजचा क्लासिक रेडिओ शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. मगाशीच सांगितलं तसं, दादा कोंडके यांचं प्रत्येक गाणं दादांचा आवाज म्हणजे महेंद्र कपूर बनले होते. स्वतः नॉन मराठी असून देखील मराठी गाणी ते ज्या अंदाजानं गायचे की आय हाय हाय क्या बात है, तुमच्या तोंडातून बाहेर पडणारच. पुढचं गाणं सुद्धा आहे दादा कोंडके यांच्या सिनेमातलं, राम राम गंगाराम हे सिनेमाचं नाव, आणि मोर हो गंगूबाई उषा मंगेशकर यांच्या बरोबर सुद्धा महेंद्र कपूर यांनी अनेक गाणी गायलेली आहेत. उषा मंगेशकर, महेंद्र कपूर आणि राम लक्ष्मण या त्रिकुटांनी सिने इंडस्ट्रीला जी काही गाणी दिलेली आहेत त्याबद्दल काय बोलणार. आत्ताची यंग पिढी सुद्धा याच गाण्यांचे अनेकदा रिमिक्स करून गाताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटी जुनं ते सोनं असं म्हणतात ना, आणि ते अगदी खरंय. ही गाणी कितीही जुनी झाली तरीही क्लासिक रेडिओ शो मध्ये ती आपण ऐकतोय तेव्हा तेव्हा आपण एका वेगळ्याच काळात एका वेगळ्याच दुनियेत पोहोचतो, आणि या कलाकारांच्या आवाजाची जादू आजही टिकू नये. 2008 साली आपल्याला सोडून महेंद्र कपूर निघून गेले असले, ही त्यांच्या गाण्यातून त्यांची जी काही एनर्जी आहे, त्यांचा जो काही जोश आहे आणि त्यांचा जो काही आवाज आहे तो आपल्याला काळजाला आजही भिडतो, हो ना. याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं, पुढचं गाणं क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगतीसोबत.

0: काढशील का ग पाळण्याची दोरी वढशील का ग
1: चला चला गंगा रामी आताच येते
0: मोर हो गंगो बाई तुझ्या मागून मी

0: पहली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे ना, पहली शंभराची नोट माझ्या हातामध्ये दे।
1: आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ उत्तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ज्यामुळं तुम्ही एकही एपिसोड मिस करणार नाहीत। वेलकम बॅक, मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत क्लासिक रेडिओ शो मध्ये। जसे की मगाशी पासून मी सांगतेय की दादा कोंडकेंचा मराठी सिनेसृष्टीतला आवाज म्हणजे महेंद्र कपूर। त्यांच्या अनेक सिनेमांसाठी महेंद्र कपूर यांनी आजवर अनेक गाणी गायली आहेत आणि त्यातलं प्रत्येक आणि प्रत्येक गाणं हे सुपरहिट आहे। आत्ताच आपण ऐकलेलं गाणं होतं शंभराची नोट, जे खऱ्या अर्थानं शंभर नंबरी होतं। हो ना, बोट लावीन तिथं गुदगुल्या हे ज्यांच्या सिनेमाचं नाव असू शकतं ते दादा कोंडके आणि राम लक्ष्मण यांचं म्युझिक होतं। आज आपण बोलत आहोत महेंद्र कपूर यांच्याविषयी। त्यांची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला सांगितलं। त्यांच्या नशिबात ते कॉलेजमध्ये असतानाच त्यांची सगळीकडे चर्चा सुरू झाली आणि शिक्षण घेतानाच त्यांनी पहिल्या सिनेमासाठी आवाज दिला। मदमस्त हे सिनेमाचं नाव होतं। यासाठी पहिल्यांदा त्यांनी पार्श्वगायन केलं। प्रेम गीत म्हणू नका, गझल म्हणू नका, भजन कव्वाली सारखे प्रकारही त्यांनी अत्यंत सहजरित्या गायले आणि सगळ्याच रसिकांच्या मनावर मोहिनी घातली। तसं जर विचार केला तर हिंदी सिनेमातलं, हिंदी इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी अनेक दिग्गज गाजत असताना त्यांची एंट्री झाली हे खरं तर त्यांच्या दृष्टीनं दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल। आणि त्यामुळं की काय असंही वाटतं की महेंद्र कपूर यांच्या प्रतिभेला इतकासा न्याय मिळाला नाही। त्यांनी गायलेली गाणी जरी प्रसिद्ध झाली असली तरीही त्यांना इतरांच्या तुलनेत थोडी कमीच प्रसिद्धी मिळाली। तरी देखील एवढ्या स्पर्धेत त्यांनी आपल्या आवाजाची जी काही जादू कायम राखली। केवळ हिंदीच नव्हे तर अनेक भाषात त्यांनी गाणी गायली आणि महेंद्र कपूर हे असे गायक होते त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये 3 वेळेला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता। सो हे ना बढिया बात। याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं। उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांचं हे डुएट सॉन्ग आहे अगं इमला आली अंगावर हा सिनेमा, तर सिनेमा दादा कोंडकेंचा। ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं।
2: आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारे कामा कारवा।
3: अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला, अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला। आता बोंबला

0: कोंबला अगं इमला तुझा माझा जोडा भारी जमला
1: माझ्या रूपाने तुम्ही का झिंगला झिंगला.

सजनी ग भुललो मी हे गाणं आपण आत्ताच ऐकलंय आणि ज्यांच्या आवाजावरती आजही आपण सारे भूलतो तो आवाज अर्थात महेंद्र कपूर यांचा. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे महेंद्र कपूर स्पेशल. भिंगरे या सिनेमातलं हे गाणं होतं. बाळ पळसुले यांनी या गाण्याचं म्युझिक केलं होतं तर जगदीश खेबुडकर यांचा शब्द. मगाशीच मी सांगितलं महेंद्र कपूर यांचं दुर्दैव इतकंच वाटतं की हिंदी सिने इंडस्ट्रीमध्ये प्लेबॅक सिंगरची मोनोपोली होती. जेव्हा काही आवाज ऑलरेडी गाजत होते नेमक्या त्याच काळात महेंद्र कपूर यांची एंट्री झाली आणि त्यामुळं त्यांच्या प्रतिभेला न्याय मिळाला नाही असं मलाच नाही तर अनेक महेंद्र कपूर यांच्या चाहत्यांना सुद्धा वाटतं. रफी, किशोर, मुकेश, हेमंत कुमार यांसारख्या गायकांमुळं महेंद्र कपूर यांना गायची संधी कमी मिळाली. तरीही एवढ्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी आपल्या आवाजाची जादू कायम राखली. अनेक जण असंही म्हणतात की रफी साहेबांमुळं महेंद्र कपूर यांची कारकीर्द बहरू शकली नाही. पण महेंद्र कपूर कधी लाईमलाईट मध्ये आले तुम्हाला माहितीये का? प्रसिद्धीच्या झोतात आले बी आर चोप्रा, संगीतकार रवी, महेंद्र कपूर या त्रिवेणीनं अनेक यादगार गीतं गायली आहेत. मनोज कुमार यांच्या उपकार, पूरब और पश्चिम, क्रांती यासारखे अनेक सिनेमे सुपरहिट होण्यामागं महेंद्र कपूर यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. या सिनेमामध्ये त्यांनी गायलेली देशभक्तीपर गीतं आजही हिट आहेत जी आपण आजही ऐकतो. मेरे देश की धरती असू दे, मेरा रंग दे बसंती चोला असू दे अशी अनेक गाणी महेंद्र कपूर यांनीच तर दिली आहेत. महेंद्र कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक अभिनेत्यांसाठी आवाज दिला. त्यांचा आवाज रफी साहेबांशी मिळता जुळता होता पण तरी देखील त्यांनी आपल्या आवाजाची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. महेंद्र कपूर यांची लोकप्रियता आजही कायम आहे त्यामुळं आज जरी ते आपल्यात नसले तरी गाण्याच्या रूपानं ते सुपरहिट आहेत. हो ना, सिने इंडस्ट्रीत केलेल्या त्यांच्या आजवरच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी माझा आणि रेडिओ तेनाचा मानाचा सलाम. सिने इंडस्ट्रीला हा आवाजाचा जादूगार कायमच आपल्या गाण्याच्या रूपानं आपल्या सोबत राहील यात काही शंकाच नाही. याच नोटवरती घेऊन येते आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मधलं शेवटचं गाणं. लवकरच पुन्हा भेटूया नव्या थीमसह आणि जुन्या गाण्यांच्या नव्या आठवणींसह. सो ऐकत रहा क्लासिक रेडिओ शो आरजे प्रगती सोबत. आता वेळ झालीये टाटा बाय बाय म्हणायची, पण एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणारी तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर आम्हाला नक्की व्हॉट्सअप करून सांगा, कारण अशी बरीच माणसं आपल्या आजूबाजूला बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत. पण क्लासिक रेडिओ शो मध्ये मराठीतली अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत, त्यामुळं व्हॉट्सअप करून आम्हाला नक्की सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. सो कनेक्ट राहूयात.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सिल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: बन गई वो हम सफर, वो मेरे साथ हो गई एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: ए, क्या सोच रही हो?
1: मैं?
0: हाँ हाँ
1: कुछ भी तो नहीं।
0: बोलो ना कुछ तो।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ अब क्या सुनाए.

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.